0: FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेचा साक्षरतेसाठी.
1: ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शासकीय योजनांची माहिती व यामागील उद्देश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या कार्यक्रमात आपण विविध मान्यवर विभाग प्रमुखांशी संवाद साधत आहोत. आज या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांना. सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: सर, महाराष्ट्रामध्ये प्रचंड जैव विविधता आणि विविध प्रकारचं वातावरण आपण अनुभवतो. एका बाजूला समुद्र किनारा आहे, दुसऱ्या बाजूला कोरडवाहू शेतीचं क्षेत्र आहे, तिसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रासारखा अगदी सुजलाम सुफलाम ज्याला म्हणता येईल की प्रचंड पाणी आहे, कृष्णेचं कोयनेचं मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, एका बाजूला गोदावरीचं खोर आहे, त्याच धर्तीवर विदर्भामध्ये सुद्धा एक शाश्वत पर्जन्यमानाचा प्रदेश म्हणून असलेल्या जिल्ह्यांची संख्या जी आहे ती विदर्भात आहे आणि त्यातही अगदी हमखास पडणाऱ्या पावसाच्या जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश होतो. बरं, आपल्या नागपूर जिल्ह्याची जैवविविधता एवढी वेगळी आहे की इथं धान पण होतं, भात पण होतो, इथं संत्रा होतो, इथं भाजीपाला होतो. हा सगळा जिल्ह्याचा कृषीचा जो प्रोफाईल आहे आपला 12-13 तालुक्यामध्ये जो विभागला गेलेला आहे, तर कृषी विभाग नेमकं कुठल्या पद्धतीने याकडे पाहतं सगळं या जिल्ह्याकडं?
2: नागपूर जिल्ह्याचा जो कृषी विभाग आहे त्यामध्ये जसं आपण आताच म्हटलंय की याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या पीक पद्धती आहे. यामध्ये भात आधारित आहे आणि आपलं कापूस आणि सोयाबीन आधारित, म्हणजे दोन भागामध्ये आपला, म्हणजे पूर्व नागपूर जिल्हा आणि पश्चिम नागपूर जिल्हा या पद्धतीची विभागणी झालेली आहे. आपण जर आता पूर्वेकडचा भाग बघितला त्यामध्ये आपले जे 7 तालुके आहे, उमरेड, कुई, भिवापूर, मौदा, कामठी, रामटेक, ह्या तालुक्यांमध्ये प्रामुख्यानं भात आधारित पीक पद्धतीचा अवलंब यामध्ये केला जातो. आणि इकडला जो आपला पश्चिमेकडचा भाग आहे त्यामध्ये काटोल, कळमेश्वर, नरखेड आणि सावनेर, हिंगणा, कामठी, तर ही जी तालुके आहेत याच्यामध्ये सोयाबीन, कापूस

0: जास्त बहुल याच्यामध्ये याचा समावेश आहे आणि संत्रा पिकाचा याच्यामध्ये समावेश होतो. आता दोन्ही प्रकारचे जे पीक पद्धती याच्यामधले प्रश्न वेगवेगळे आहे आणि त्या अनुषंगानं शासनानं म्हणजे कृषी विभागानं ज्या काही उपाययोजना म्हणा योजना असेल त्यासाठी त्याची आम्ही हे केलेली आहे. आता आपलं नेमकं आपण जर बघितलं वातावरणातील बदल म्हणतो आपण क्लायमेट चेंज जो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम आपल्या क्षेत्रावर दिसून येतो. त्याकरिता आपण एक फेज टू मध्ये म्हणजे जसं आता म्हणतो की योजना कुठली तरी पाहिजे प्रकल्प स्वरूपामध्ये पाहिजे त्यासाठी टप्पावनमध्ये आधी आपण उल्लेख केल्यानुसार पश्चिम आशिका मराठवाड्यामध्ये तो राबवला गेला कार्यक्रम. आपल्याकडे सुद्धा वर्ध्याला कार्यक्रम होता. आपण नागपूर आणि इकडले जे 5 जिल्हे आहेत आपले त्यामध्ये असं म्हणजे क्लायमेट चेंज किंवा वातावरणातील बदलच्या धर्तीवर अशी एखादा प्रकल्प की जो की जागतिक बँकेने अनुदानित केलेला आणि त्यामध्ये आपल्याला एक 5 वर्षासाठी जो कार्यक्रम तो आपल्याकडे आलेला आहे आणि तोच एक बेस ठेवून आम्ही आता पुढचा जो काही आपला प्रकल्प कार्यान्वयनचं काम आहे ते आपण करतोय आणि यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं याच्यामध्ये सोल्युशन आहे म्हणजे उत्तर आहेत आणि त्यासाठी आपण एक एक त्याचा सविस्तर आराखडा त्याचा तयार करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जे जिल्ह्यातील ज्याला आपण संवेदनशील गावं म्हणतो किंवा तालुक्यामधली जी गावांचा एक निवड झालेली आहे त्या गावांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
1: सर आतापर्यंतचा जो भाग आहे सगळा विदर्भातली खरं म्हणजे संत्रा जो आहे आपला टेबल फ्रूट ज्याला म्हणता येईल आपल्याला तो संत्रा एक वैशिष्ट्यपूर्ण आपला ठरलेला आहे. दुसरा भाग म्हणलं तर आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये एक पांढरं सोनं म्हणून ज्याला संबोधलं जातं कापूस एक वैशिष्ट्यपूर्ण विदर्भातला एक ठरलेला आहे आणि इथल्या शेतकऱ्यांनी संत्रा असेल कापूस असेल सोयाबीन असेल एक वेगवेगळे उच्चांक गाठून त्याला एक जागतिक मानांकन ह्या सगळ्या इथल्या शेती उत्पादनांना दिलेला आहे. हा महत्वाचा जो टप्पा आहे बदल जो आहे शेतीतली जर आत्तापर्यंतची वाटचाल जर डोळ्यापुढे ठेवली ह्या 75 वर्षाच्या वाटचालीमधली की जेव्हा नुकतंच भारताला स्वातंत्र्य झालं कृषी विभागही आपला नुकता स्थापन झालेला जरी स्वातंत्र्यापूर्वी जरी त्याची स्थापना असली तरी बाबा नवीन धोरणं वेगळी 72 एक मधला दुष्काळाचा पिरियड वेगळा पण ह्या सगळ्या काळामध्ये इथला शेतकरी जो आहे तो अगदी सगळ्या याच्यात ताऊन सुलाखून उभा राहिला. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आत्महत्यासारखे सुद्धा आव्हानं शेतकऱ्यांनी पचवली पण हिमतीने त्याच्यामधून मार्ग काढून इथली जी शेतीतली उत्पादनं जी आहेत ती गुणवत्तापूर्ण पद्धतीने नेलेली आहेत. तर ह्या याच्यामध्ये सोयाबीनचा एक टप्पा जो आहे आपला कृषीचा तो महत्वाचा आहे. त्याच्याकडे कसं आहे आता म्हणजे आताची पर्यंतची वाटचाल आणि भविष्यातली काय कसं स्वरूप पाहताय तुम्ही शेतकऱ्यांना नेमकं सोयाबीनच्या पिकामधून आपण एका पिकाच्या मार्फत चर्चा पुढे नेऊयात तर सोयाबीन पिकाकडे तुम्ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून कसं पाहताय आणि कुठल्या पद्धतीने शासन पाहतंय आणि पुढची रचना कशी असणार आहे आपली.
0: तसं जर बघितलं आपण तर सोयाबीन पीक आपल्याला दरवर्षी त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन त्याला म्हणतो आपण चढ उतार आलेले आहेत म्हणजे एक अल्टरनेटिव्ह क्रॉप म्हणून ज्या वर्षी आपलं सोयाबीनचं आपलं पीक पेरा जास्त असतो किंवा बाजार मार्केटमध्ये रेट असतात तेव्हा आपला पेरा वाढतो आणि अशा वेळेस नॅचरल कॅलॅमिटी जी नैसर्गिक आपत्ती जर आली तर आपलं बऱ्याचशा आता मागच्या 3 वर्षाचा आमचा अनुभव असा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये की सोयाबीनचं पीक आपलं हातचं गेलं आहे शेतकरी बांधवाचं. कारण यामध्ये बघतोय आपण जसं मगाशी म्हटलं आपल्याला वातावरणातील बदलामुळे अवेळी पाऊस येतो त्यामध्ये आपल्याला पुरेसा ओलावा तिथे राहत नाही आणि अशाच उत्पादकता आपली सोयाबीन थोडी आपल्या जिल्ह्यामध्ये घट आहे त्यामुळे आपण त्याला पर्यायी पीक म्हणून म्हणजे अल्टरनेटिव्ह क्रॉप म्हणून आता काही शेतकरी बांधव कापसाकडे वळतात. मला तरी वाटते की जोपर्यंत हे सोयाबीनची आम्ही मूल्य साखळीचा कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला होता आणि त्यामध्ये एकच अडचण आहे की आपल्याला जोपर्यंत ती मूल्य साखळी विकसित होणार नाही म्हणजे उत्पादन हा एक घटक आहे पण उत्पादन केल्यानंतर त्याची साठवणूक त्याच्यावर प्रक्रिया त्याच्यापासून ऑइल मिल तयार करणं गोडाऊन्स ह्या सर्व बाबी जोपर्यंत शेतकरी बांधवांकडे होणार नाही तोपर्यंत आपल्याला तो पूर्णत्वास तो प्रकल्प जाणार नाही आणि म्हणून शासनाने कृषी विभागाने यामध्ये पुढाकार घेतला आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या की शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत आणि जे क्लस्टर्स ज्याला म्हणतो समूह म्हणतो आपण सोयाबीन उत्पादक पिक येणारे जे तालुके आहे त्यामध्ये जे गावांचा समूह आहे त्या शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत आपण हा कार्यक्रम या वर्षी सुरुवात केली त्याला काही शेतकरी उत्पादक कंपन्यांना आपण गोडाऊन यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. काही याच्यामध्ये ऑइल मिलची सुद्धा तरतूद आहे पण आपल्याकडे ऑइल मिलची अशी प्रकरणं किंवा काही अडचण यायची आहे पण तरी सुद्धा अशा पद्धतीने जर काम केलं आपण तरच तो आपण सोयाबीनला आणखी नव्यानं पुन्हा तो म्हणजे शेतकरी त्या पिकाकडे वळतील आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये प्रक्रिया करणं खूप अत्यंत आवश्यक आहे साठवणूक आणि प्रक्रिया आणि जेव्हा बाजारामध्ये त्याला योग्य भाव मिळेल तेव्हा तो काढणं. आता हा झाला एक सोयाबीनचा भाग असा पण मला वाटतं की याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला बरेचसे जे काही दुसऱ्या पिकांकडे वळणं खूप आवश्यक आहे शेतकरी बांधवांनी जसं आता आपण म्हणतो याच्यामध्ये चिया

0: शीटचं. आपल्याकडे चिया शीट घेत नव्हतं, चिया पीक घेत नव्हतं, पण यावर्षी आपण आत्मा यंत्रणा आणि आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून आपण 500 एकरामध्ये यावर्षी लागवड केली चिया पिकाची. तर आपल्याला थोडंसं पिकामध्ये बदल करणं तेवढंच आवश्यक आहे. पारंपरिक आपण सोयाबीन पिकावरही अवलंबून राहणं मला वाटतं तेवढंच आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा किफायतशीर होत नाही.
1: म्हणजे जमिनीतला सुद्धा, जमिनीचा पोत जे म्हणतो आपण, की बियाणं जे येतं ते मातीच्या कुशीतून वरती येतं आणि त्याची निकोप वाढ जी आहे ती वातावरणातल्या बदलाबरोबर मातीतला कसही तितकाच महत्वाचा राहतो. शासनही मध्यंतरी अतिवृष्टी झाली सगळ्या महाराष्ट्रात झाली भरपूर, तर त्या त्या ठिकाणी शासनही प्रचंड वेगाने अगदी शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं. त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादकांना ज्यांचं नुकसान झालं त्यांनाही मदत शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दिली. श्रोते हो, जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी आपण या भागांमध्ये संवाद साधत आहोत. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने वेगळी माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊ केलेली आहे. भेटूयात पुढील भागात.
2: नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. आणि याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त होतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. हा कार्यक्रम नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.

मृणाल गांजावाला आणि सहकाऱ्यांनी गायलेली दासू यांची ही गीतरचना आताच आपण ऐकली. संगीतकार होते अजय अतुल आणि चित्रपटाचं नाव होतं सावरखेड एक गाव. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया शुभमंगल सावधान या चित्रपटातील गीत नेहा राजपाल आणि स्वरूप कुमार यांच्या स्वरात. गीतकार आहेत प्रवीण दवणे आणि संगीतकार अनिल मोहिले.

0: ओनली फॉर प्रे मसाजी सारा काही मॉम साठी
1: म्हणून आणलं शॉपिंग साठी ड्रामा सारा मॉम साठी नॉट अ थिंग माझ्यासाठी सजू मिरे कोणासाठी
0: आता तरी मॉम साठी.

थरथराट या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आनंद शिंदे आणि ज्योत्सना हर्डीकर यांच्या स्वरात. प्रवीण दावने यांचं गीत होतं, संगीतकार होते अनिल मोहिले. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया सुरेश वाडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेली नितीन आखवे यांची ही गीत रचना. संगीतकार आहेत श्रीधर फडके आणि चित्रपटाचं नाव आहे आभाळाची सावली.

0: FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शासकीय योजनांची माहिती व यामागील उद्देश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या कार्यक्रमात आपण विविध मान्यवर विभाग प्रमुखांशी संवाद साधत आहोत. आज या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांना. सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: सर, महाराष्ट्रामध्ये प्रचंड जैव विविधता आणि विविध प्रकारचं वातावरण आपण अनुभवतो. एका बाजूला समुद्र किनारा आहे, दुसऱ्या बाजूला कोरडवाहू शेतीचं क्षेत्र आहे, तिसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रासारखा अगदी सुजलाम सुफलाम ज्याला म्हणता येईल की प्रचंड पाणी आहे, कृष्णेचं कोयनेचं मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, एका बाजूला गोदावरीचं खोर आहे, त्याच धर्तीवर विदर्भामध्ये सुद्धा एक शाश्वत पर्जन्यमानाचा प्रदेश म्हणून असलेल्या जिल्ह्यांची संख्या जी आहे ती विदर्भात आहे आणि त्यातही अगदी हमखास पडणाऱ्या पावसाच्या जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश होतो. बरं, आपल्या नागपूर जिल्ह्याची जैवविविधता एवढी वेगळी आहे की इथं धान पण होतं, भात पण होतो, इथं संत्रा होतो, इथं भाजीपाला होतो. हा सगळा जिल्ह्याचा कृषीचा जो प्रोफाईल आहे आपला 12-13 तालुक्यामध्ये जो विभागला गेलेला आहे, तर कृषी विभाग नेमकं कुठल्या पद्धतीने याकडे पाहतं सगळं या जिल्ह्याकडं?
2: नागपूर जिल्ह्याचा जो कृषी विभाग आहे त्यामध्ये जसं आपण आताच म्हटलंय की याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या पीक पद्धती आहे. यामध्ये भात आधारित आहे आणि आपलं कापूस आणि सोयाबीन आधारित, म्हणजे दोन भागामध्ये आपला, म्हणजे पूर्व नागपूर जिल्हा आणि पश्चिम नागपूर जिल्हा या पद्धतीची विभागणी झालेली आहे. आपण जर आता पूर्वेकडचा भाग बघितला त्यामध्ये आपले जे 7 तालुके आहे, उमरेड, कुई, भिवापूर, मौदा, कामठी, रामटेक, ह्या तालुक्यांमध्ये प्रामुख्यानं भात आधारित पीक पद्धतीचा अवलंब यामध्ये केला जातो. आणि इकडला जो आपला पश्चिमेकडचा भाग आहे त्यामध्ये काटोल, कळमेश्वर, नरखेड आणि सावनेर, हिंगणा, कामठी, तर ही जी तालुके आहेत याच्यामध्ये सोयाबीन, कापूस जास्त बहुल याच्यामध्ये याचा समावेश आहे आणि संत्रा पिकाचा याच्यामध्ये समावेश होतो. आता दोन्ही प्रकारचे जे पीक पद्धती याच्यामधले प्रश्न वेगवेगळे आहे आणि त्या अनुषंगानं शासनानं, म्हणजे कृषी विभागानं ज्या काही उपाययोजना म्हणा योजना असेल त्यासाठी त्याची आम्ही हे केलेली आहे. आता आपलं नेमकं आपण जर बघितलं वातावरणातील बदल म्हणतो आपण, क्लायमेट चेंज जो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम आपल्या क्षेत्रावर दिसून येतो. त्याकरिता आपण एक फेज 2 मध्ये, म्हणजे जसं आता म्हणतो की योजना कुठली तरी पाहिजे, प्रकल्प स्वरूपामध्ये पाहिजे, त्यासाठी टप्पा 1 मध्ये आधी आपण उल्लेख केल्यानुसार पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये तो राबवला गेला कार्यक्रम, आपल्याकडे सुद्धा वर्ध्याला कार्यक्रम होता. आपण नागपूर आणि इकडले जे 5 जिल्हे आहेत आपले त्यामध्ये असं, म्हणजे क्लायमेट चेंज किंवा वातावरणातील बदलच्या धर्तीवर अशी एखादा प्रकल्प की जो की जागतिक बँकेने

0: अनुदानित केलेला, आणि त्यामध्ये आपल्याला एक 5 वर्षासाठी जो कार्यक्रम तो आपल्याकडे आलेला आहे, आणि तोच एक बेस ठेवून आम्ही आता पुढचा जो काही आपला प्रकल्प कार्यान्वयनचं काम आहे ते आपण करतोय. आणि यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं याच्यामध्ये सोल्युशन आहे, म्हणजे उत्तरं आहेत, आणि त्यासाठी आपण एक एक त्याचा सविस्तर आराखडा त्याचा तयार करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला जे जिल्ह्यातील ज्याला आपण संवेदनशील गावं म्हणतो किंवा तालुक्यामधले जे गावांचं एक निवड झालेली आहे त्या गावांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
1: सर, आतापर्यंतचा जो भाग आहे सगळा विदर्भातली, खरं म्हणजे संत्रा जो आहे आपला टेबल फ्रूट ज्याला म्हणता येईल आपल्याला, तो संत्रा एक वैशिष्ट्यपूर्ण आपला ठरलेला आहे. दुसरा भाग म्हटलं तर आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये एक पांढरं सोनं म्हणून ज्याला संबोधलं जातं, कापूस एक वैशिष्ट्यपूर्ण विदर्भातला एक ठरलेला आहे. इथल्या शेतकऱ्यांनी संत्रा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, एक वेगवेगळे उच्चांक गाठून त्याला एक जागतिक मानांकन ह्या सगळ्या इथल्या शेती उत्पादनांना दिलेला आहे. हा महत्वाचा जो टप्पा आहे, बदल जो आहे शेतीतली, जर आत्तापर्यंतची वाटचाल जर डोळ्यापुढे ठेवली ह्या 75 वर्षाच्या वाटचालीमधली, की जेव्हा नुकतंच भारताला स्वातंत्र्य झालं, कृषी विभागही आपला नुकता स्थापन झालेला, जरी स्वातंत्र्यापूर्वी जरी त्याची स्थापना असली तरी बाबा नवीन धोरणं वेगळी, 72 एक मधला दुष्काळाचा पिरियड वेगळा, पण ह्या सगळ्या काळामध्ये इथला शेतकरी जो आहे तो अगदी सगळ्या ह्याच्यात ताऊन सुलाकून उभा राहिला. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आत्महत्यासारखे सुद्धा आव्हानं शेतकऱ्यांनी पचवली, पण हिमतीने त्याच्यामधून मार्ग काढून इथली जी शेतीतली उत्पादनं जी आहेत ती गुणवत्तापूर्ण पद्धतीने नेलेली आहेत. तर ह्या ह्याच्यामध्ये सोयाबीनचा एक टप्पा जो आहे आपला कृषीचा तो महत्वाचा आहे. त्याच्याकडे कसं आहे आता, म्हणजे आताची पर्यंतची वाटचाल आणि भविष्यातली काय कसं स्वरूप पाहताय तुम्ही शेतकऱ्यांना? नेमकं सोयाबीनच्या पिकामधून आपण एका पिकाच्या मार्फत चर्चा पुढे नेऊयात, तर सोयाबीन पिकाकडे तुम्ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून कसं पाहताय आणि कुठल्या पद्धतीने शासन पाहताय आणि पुढची रचना कशी असणार आहे आपली?
0: तसं जर बघितलं आपण तर सोयाबीन पीक आपल्याला दरवर्षी त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन, त्याला म्हणतो आपण चढ उतार आलेले आहेत, म्हणजे एक अल्टरनेटिव्ह क्रॉप म्हणून ज्या वर्षी आपलं सोयाबीनचं आपलं पीक पेरा जास्त असतो किंवा बाजार मार्केटमध्ये रेट असतात तेव्हा आपला पेरा वाढतो, आणि अशा वेळेस नॅचरल कॅलॅमिटी जी आहे, नैसर्गिक आपत्ती जर आली तर आपलं बऱ्याचशा, आता मागच्या 3 वर्षाचा आमचा अनुभव असा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये की सोयाबीनचं पीक आपलं हातचं गेलं आहे शेतकरी बांधवाचं. कारण यामध्ये बघतोय आपण, जसं मगाशी म्हटलं आपल्याला, वातावरणातील बदलामुळे अवेळी पाऊस येतो, त्यामध्ये आपल्याला पुरेसा ओलावा तिथे राहत नाही, आणि अशा वेळेस उत्पादकता आपली सोयाबीनची थोडी आपल्या जिल्ह्यामध्ये घट आहे, त्यामुळे आपण त्याला पर्यायी पीक म्हणून, म्हणजे अल्टरनेटिव्ह क्रॉप म्हणून आता काही शेतकरी बांधव कापसाकडे वळतात. मला तरी वाटतं की जोपर्यंत हे सोयाबीनची आम्ही मूल्य साखळीचा कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला होता, आणि त्यामध्ये एकच अडचण आहे की आपल्याला जोपर्यंत ती मूल्य साखळी विकसित होणार नाही, म्हणजे उत्पादन हा एक घटक आहे पण उत्पादन केल्यानंतर त्याची साठवणूक, त्याच्यावर प्रक्रिया, त्याच्यापासून ऑइल मिल तयार करणं, गोडाऊन्स, ह्या सर्व बाबी जोपर्यंत शेतकरी बांधवांकडे होणार नाही तोपर्यंत आपल्याला तो पूर्णत्वास तो प्रकल्प जाणार नाही. आणि म्हणून शासनाने, कृषी विभागाने यामध्ये पुढाकार घेतला आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा, ज्या की शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत आणि जे क्लस्टर्स ज्याला म्हणतो, समूह म्हणतो आपण सोयाबीन उत्पादक पीक येणारे जे तालुके आहे त्यामध्ये जे गावांचा समूह आहे, त्या शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत आपण हा कार्यक्रम या वर्षी सुरुवात केली. त्याला काही शेतकरी उत्पादक कंपन्यांना आपण गोडाऊन यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे, काही याच्यामध्ये ऑइल मिलची सुद्धा तरतूद आहे, पण आपल्याकडे ऑइल मिलची अशी प्रकरणं किंवा काही अडचण यायची आहे, पण तरी सुद्धा अशा पद्धतीने जर काम केलं आपण तरच तो आपण सोयाबीनला आणखी नव्यानं पुन्हा तो म्हणजे शेतकरी त्या पिकाकडे वळतील, आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये प्रक्रिया करणं खूप अत्यंत आवश्यक आहे, साठवणूक आणि प्रक्रिया, आणि जेव्हा बाजारामध्ये त्याला योग्य भाव मिळेल तेव्हा तो काढणं. आता हा झाला एक सोयाबीनचा भाग असा, पण मला वाटतं की याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला बरेचसे जे काही दुसऱ्या पिकांकडे वळणं खूप आवश्यक आहे शेतकरी बांधवांनी. जसं आता आपण म्हणतो याच्यामध्ये चिया सीडचं, आपल्याकडे चिया सीड घेत नव्हतं, चिया पीक घेत नव्हतं, पण यावर्षी आपण आत्मा यंत्रणा आणि आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून आपण 500 एकरामध्ये यावर्षी लागवड केली चिया पिकाची. तर आपल्याला थोडस पिकामध्ये बदल करणं तेवढंच आवश्यक आहे, पारंपरिक आपण सोयाबीन पिकावरही अवलंबून राहणं मला वाटतं तेवढंच आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा किफायतशीर होत नाही.
1: म्हणजे जमिनीतला सुद्धा, जमिनीचा पोत जे म्हणतो आपण, की बियाणं जे येतं ते मातीच्या कुशीतून वरती येतं आणि त्याची निकोप वाढ जी आहे ती वातावरणातल्या बदलाबरोबर मातीतला कसही तितकाच महत्वाचा राहतो. शासनही मध्यंतरी अतिवृष्टी झाली सगळ्या महाराष्ट्रात झाली भरपूर, तर त्या त्या ठिकाणी शासनही प्रचंड वेगाने अगदी शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं त्याच्यामध्ये. आपण मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादकांना ज्यांचं नुकसान झालं त्यांनाही मदत शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दिली. श्रोते हो, जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी

0: यांच्याशी आपण या भागांमध्ये संवाद साधत आहोत. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने वेगळी माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊ केलेली आहे. भेटूयात पुढील भागात.
1: नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहर यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. आणि याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त होतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
2: संवाद योजनेचा साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. श्रोते हो नमस्कार. HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजचा विषय आहे लंग कॅन्सर अर्थात फुफ्फुसाचा कर्करोग. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत मेडिकल अँकॉलॉजिस्ट डॉक्टर शंतनू पेंडसे. श्रोते हो, लंग्स कॅन्सरविषयी आपल्या मनात काहीही शंका किंवा प्रश्न असतील तर आपण आम्हाला फोन करून लगेच विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266 आणि STD कोड आपण जाणताच 0712. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर. डॉक्टर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: आपण आता बदलती जीवनशैली म्हणा किंवा दिवसेंदिवस आपलं कॅन्सरचं प्रमाण फार वाढत चाललेलं आहे आपण हे जाणतोच. आज आपण लंग्स कॅन्सर अर्थात फुफ्फुसाच्या कर्करोगासंबंधी बोलणार आहोत. तर सुरुवातीला सांगा की हा फुफ्फुसाचा कर्करोग काय असतो.
1: फुफ्फुसाचा कर्करोग हा जगातला सगळ्यात कॉमन कॅन्सर्सपैकी एक आहे की जो कॅन्सर संबंधित मॉर्टॅलिटी म्हणजे कॅन्सर संबंधित मृत्यूंचं सगळ्यात कॉमन कॉजेसपैकी एक आहे. पुरुषांमध्ये जास्ती मिळणारा कर्करोग होता, परंतु स्त्रियांमध्ये म्हणजे फिमेल्समध्ये लेडीजमध्ये आता वाढत आहे. दुसरं, डेमोग्राफिक्स बदलत आहेत म्हणजे प्रकार बदलत आहेत, त्यांचा पॅटर्न बदलत आहे आणि ट्रीटमेंट्स आणि उपचार पद्धतीसुद्धा बदलत आहेत.
0: अच्छा, तर हा जो कॅन्सर आहे तर याचे काही प्रकार आहेत का.
1: साधारणपणे आपण त्याला दोन प्रकारात डिवाइड करतो. कॅन्सर जो लंगमध्ये सुरू झाला किंवा जो लंगमध्ये आला, आपण जेव्हा लंग कॅन्सरबद्दल बोलतोय तेव्हा आपण लंगमध्ये सुरू झालेल्या कॅन्सरबद्दल प्रामुख्याने बोलतोय. लंगमध्ये सुरू झालेल्या कॅन्सर्समध्ये पण साधारणपणे आपण दोन प्रकार त्याला उपप्रकार करतो, एक स्मॉल सेल कॅन्सर आणि एक नॉन स्मॉल सेल कॅन्सर. त्याच्यात जर अजून खोलात गेले तर बरेच प्रकार आहेत, पण परंतु साधारणतः या दोन प्रकारांमध्ये त्याची विभागणी करतो आपण आणि त्याप्रमाणे आपल्या ट्रीटमेंट किंवा पुढे कसं जायचं हे आपण त्याच्यावरून ठरवतो.
0: म्हणजे हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळतात आणि अतिशय कॉमन असा हा आजार आहे. तर लंग कॅन्सरच्या काही स्टेजेस असतात का.
1: पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असं आपण ढोबळमानाने म्हणूया. चौथी, पहिली, दुसरी, तिसरी म्हणजे जो कॅन्सर लंगमध्येच आहे तिथल्या जिथे सुरू झाला तिथे आहे किंवा त्याच्या जवळपासच्या काही भागात पसरलेला आहे. आणि चौथी किंवा पसरलेली स्टेज, याचा अर्थ जो आपला भाग सोडून दुसऱ्याकडे कुठेतरी पसरलेला आहे. होऊ शकतो तो दुसऱ्या लंग्समध्ये आहे, होऊ शकतो ते दुसऱ्या शरीराच्या लांबच्या कुठल्या अवयवात आहे. सो ह्याच्याप्रमाणे आपण स्टेजेस ठरवतो. सो थोडक्यात स्टेज म्हणजे किती आहे याचं उत्तर.
0: अच्छा, तर असंच प्रामुख्याने म्हटलं जातं की फुफ्फुसाचा जो कर्करोग आहे हा बहुतेक आपल्याला तंबाखू सेवन म्हणा किंवा धूम्रपान यामुळे आपल्याला असं म्हटलं जातं की त्याच्यामुळे होतो. तर तेच एक प्रमुख कारण आहे का त्याचं.
1: स्मोकिंग म्हणजे स्मोक टोबॅको हे एक महत्वाचं कारण आहे, परंतु ते एकमेव कारण नाही.
0: अच्छा,
1: परंतु ते एक महत्वाचं कारण आहे. बाकीही कारणं आहेत, इंडस्ट्रीयल पोल्युशन असेल, काही दुसरे घटक असतील, पॅसिव्ह स्मोकिंग असेल. पॅसिव्ह स्मोकिंग हा एक अंडर रेटेड फॅक्टर आहे, याचा अर्थ जो दुसऱ्याच्या स्मोकिंगमुळे दुसऱ्याला झालेला कॅन्सर हे एक कारण आहे. आणि काही प्रदूषण आहेत, काही ऑक्युपेशन्स आहेत जसं कोल इंडस्ट्री आहे, हे सगळे घटक आहेत. सो बरेच फॅक्टर्स आहेत, परंतु स्मोकिंग हा आपण टाळण्यासारखा एकमेव घटक आपण म्हणू शकतो.
0: म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बा आपल्या आजूबाजूला जरी धूर किंवा धूळ असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या फुफ्फुसावर त्याचा परिणाम होऊन हा कॅन्सर होऊ शकतो. तर आज आपण बघतो की आपण पुढे बोलूच या, पण आपल्या श्रोत्यांना त्या तत्पूर्वी सांगूया. श्रोते हो, आपण ऐकत आहात HCG कॅन्सर हॉस्पिटल ऑटोमॅटिक चौक कामठी रोड नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात. आजचा विषय आहे लंग कॅन्सर अर्थात फुफ्फुसाचा कर्करोग आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर

0: शंतनुपेंडसे। श्रोते हो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266 आणि STD कोड 0712। डॉक्टर, आपण फुफ्फुसाच्या कर्करोगासंबंधी बोलतच आहोत। आपण आत्ताच म्हटलं की धूम्रपान करणारा आणि त्याच्यासोबत त्याच्या तो म्हणजे त्या धुराचा जो घेणारा इंटेक करणारा सुद्धा तितकाच याच्यामध्ये कारणीभूत ठरू शकतो। तर आपण बघतो की आज तरुणाई बऱ्याच प्रकारे धूम्रपान करते किंवा मग स्मोकिंग आहे, हुक्का आहे, तर त्यांना आपण म्हणजे काय त्याची सांगू इच्छिता?
1: प्रकार बदलले, जसा काळ बदललाय तसं स्मोकिंगचे किंवा धूम्रपानाचे प्रकार बदललेत। जसे ते प्रकार बदललेत तसं कॅन्सरचा पॅटर्न बदलतोय। कॅन्सर कुठल्याही प्रकारचं स्मोकिंग हे फक्त कॅन्सर नाही, बाकी बऱ्याच आजारांसाठी वाईटच आहे कॅन्सर। पण मी सध्या आपण कॅन्सरबद्दल बोलतोय तर फायनीज आलंय, म्हणजे जसं खूप साऱ्या प्रकारांमध्ये बारीकपणा आलाय तसं पार्टिकल्समध्ये बारीकपणा आलाय, स्मोकिंग फाईन झालं, त्याचा स्मोक फाईन झालाय। सो लंगमध्ये जिथे असं म्हणूया की जिथे साठत होतं, जिथे त्याची सुरुवात होती, ते अजून अजून आता आता आता जाऊन डिस्टल जायला लागले, त्याचा प्रकार बदलत चाललाय। पण कॅन्सरजन्य ते आहेच, कुठल्याही स्वरूपात केलेलं, कुठल्याही वेमध्ये केलेलं।
0: डॉक्टर, एक फोनवर एक श्रोते आहेत। हॅलो।
2: हा नमस्कार मॅडम, मनोज गजगे नागपूरवरनं बोलतोय। मला सरांना विचारायचं आहे की एक्सरे चेस्ट पीएव्ह्यू केल्याने आपल्याला लंग कॅन्सर बाबतीत माहिती मिळते का, आणि दुसऱ्या आणखी कुठल्या प्रकारात याच्यामुळे माहिती मिळू शकेल?
1: काही सिम्टम्स असतील म्हणजे काही त्रास असेल आणि शंका असेल तर एक्सरे चेस्ट पीए हे एक साधारण उत्तर देऊ शकतं की काही मोठी गाठ दिसते का। एक्सरेहून आता सीटी स्कॅन आलेत। दुसरं की जे स्मोकर्स आहेत, बरीच वर्ष स्मोक केलेले आहेत लोक, त्यांच्यात आता स्क्रीनिंगसाठी, म्हणजे ज्यांना सिम्टम्स नाहीत, आपण फक्त आहे की नाही बघण्यासाठी एसिम्प्टोमॅटिक लोकांमध्ये स्क्रीनिंग करतो, त्याच्यासाठी आता लो डोस सीटी, म्हणजे ज्याच्यात कमी क्षकिरणं जातात, असा सीटीचा आता रोल येतोय। परंतु एक्सरे कमी पडतो।
0: अच्छा।
1: रेग्युलर सीटी प्रत्येक माणसाला सरसकट करणं शक्य नाही। सो काही क्रायटेरिया आहेत ज्याच्यात जे बसतात त्यांच्यात ते केलं जातं।
0: म्हणजे आधुनिक पद्धती पण आता भरपूर उपलब्ध आहेत। डॉक्टर, असा प्रश्न होता की आपल्याला लंग्स कॅन्सर झाला किंवा फुफ्फुसाचा कर्करोग झाला हे कसं समजतं? कारण आपल्याला बघा, कधी कधी अस्थम्याचा त्रास असतो कोणाला, थोडासा श्वास घ्यायला त्रास होतो, तर हे पण त्याचंच लक्षण असतं का फुफ्फुसाच्या कर्करोगाचं?
1: साधारण दोन गोष्टी भारतात अजूनही ट्युबरक्युलोसिस कॉमन आहे। सो बरेच लोक अजूनही ट्युबरक्युलोसिस किंवा या अंगाने पाहिले जातात की ज्यांना नंतर कॅन्सर डिटेक्ट होतो। सो कॅन्सर डोक्यात ठेवणं अजूनही हे महत्वाचं आहे की कॅन्सर असू शकतो। परसिस्टंट कफ म्हणजे बराच काळ चाललेला खोकला, येणारं रक्त, वेट लॉस म्हणजे वजन कमी होणं, दुसरे काही कॉन्स्टिट्युशनल सिम्टम्स असतात, कोणाचं डोकं दुखतं, कोणाला बॉडी पेन म्हणजे हाडात पसरल्याने किंवा काही घटकांमुळे शरीर दुखणं, हे सगळे त्रास सुरू होतात। जर सर्वसाधारण 2-3 आठवड्या याच्यानंतरही हे त्रास पर्सिस्टंट असतील, सिव्हिरिटी वाढत असेल, नेहमीचा खोकला आणि हा खोकला हा वेगळा जाणवत असेल, तर कॅन्सर नाही आहे ना ही तपासणी करणं महत्वाचं।
0: अच्छा, म्हणजे जर आपल्याला असं वारंवार खोकला, कफ जर होत असेल तर नक्कीच
1: पर्सिस्टंट असेल तर नक्कीच
0: करायला हवं। तर हा जो फुफ्फुसाचा कर्करोग आहे, आपल्याला लक्षात आलं तर त्याचं निदान कसं केलं जातं?
1: साधारण शक्यता आहे असं लक्षात आल्यावर सीटी एक्सरे, जसं आता कोणीतरी विचारलं, पण एक्सरे फार जुजबी माहिती देतं। सीटी स्कॅन पासून आपण सुरू करूया। पेट स्कॅन आता आलेले आहेत। पेट स्कॅन म्हणजे FDG पेट स्कॅन आपण ज्याला म्हणतो, जे कॅन्सरची दाट शक्यता वाटत असेल तर आपण करतो, जे स्टेजबद्दल चांगली माहिती देतात, किती पसरलेलं आहे, किती गाठी आहेत, कुठून सुरुवात वाटते, हे सगळं माहिती देतं। बायोप्सी गरजेची राहते जर आपल्याला कॅन्सरची शक्यता कुठल्याही स्कॅनने दाखवली तर, कारण जसं आपण किती हे स्कॅन सांगतो तसं एक्झॅक्टली काय हे बायोप्सी सांगते।
0: अच्छा,
1: त्याची पुढची उत्तरं बायोप्सी देतं, त्याच्यात आपल्याला त्याच्या DNA RNA पासूनची सगळी माहिती घेता येते। सो ती आपल्याला पुढच्या ट्रीटमेंटमध्ये लॉंग टर्म आपण काय एक्सपेक्ट करतोय, किती चांगला आहे, किती वाईट आहे, चांगला म्हणजे
0: साधारण
1: रिस्पॉन्स कसा मिळण्याची शक्यता आहे, या सगळ्या माहितीसाठी बायोप्सी अत्यावश्यक आहे।
0: अच्छा, तर बायोप्सी शिवाय अजून काय उपचार पद्धती आहेत? म्हणजे
1: बायोप्सीला अजूनही आजच्या काळातही अल्टरनेटिव्ह नाही। कॅन्सरचं ठोस निदान बायोप्सी एकमेव आहे।
0: अच्छा, म्हणजे आपल्याला बायोप्सी शिवाय काही गत्यंतर नाही, त्याच्याशिवाय आपण निदान करू शकत नाही। श्रोते हो, आपण ऐकत आहात HCG

0: जी कॅन्सर हॉस्पिटल ऑटोमॅटिक चौक कामठी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे श्रोत्यो, आपण ऐकत आहात HCG कॅन्सर हॉस्पिटल ऑटोमोटिव्ह चौक कामठी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे फुफ्फुसाचा कर्करोग आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर शंतनू पेंडसे. श्रोत्यो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे नंबर्स आहेत 6940067256011 आणि 2529266, STD कोड 0712. डॉक्टर, आपण लक्षणं की असेही लक्षणं असतात काही काही की त्यावेळेला आपण ते दुर्लक्ष करतो, तर ते कोणते लक्षणं आहे की आपल्याकडून नेहमीच दुर्लक्षित केल्या जातात?
1: खोकला हे एक साधारण म्हणता येईल. बरेच स्मोकर्स असतात ज्यांना खोकला नेहमी असतो, परंतु त्यांची इंटेन्सिटी बदललेली असते, पॅटर्न बदललेला असतो. कधी कधी फक्त सकाळी असणारा खोकला 24 तास राहतोय, त्यातून रक्त पडतंय, जसं आपण आता म्हटलं छातीत होणारं दुखणं, म्हणजे कधी कधी गाठ असते त्याच्यामुळे एखादा अवयव दबत असतो, एखादी नस म्हणजे नर्व दबत असते, अशा काही कारणामुळे येणारी नवीन दुखणी किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हाडात पसरलेला असतो तेव्हा पाठ दुखते, कंबर दुखते, असं काही आहे, ही लक्षणं येतात. खूपदा पाठीत दुखणं, कंबर दुखणं हे आपण थकवा किंवा ह्या गोष्टींवर जाणवतो. दुसरं महत्त्वाचं की थकवा जो अनएक्सप्लेन्ड आहे, नॉर्मल थकवा आणि कॅन्सरमुळे येणारा थकवा ह्याच्या सिव्हिरिटी इंटेन्सिटीत फरक आहे. फरक असतो खूपदा त्या पेशंट्सना ते नंतर जाणवतं की आम्हाला वेगळा थकवा जाणवत होता. सो ह्या सगळ्या गोष्टी
0: म्हणजे आपल्याकडे दुर्लक्षच बऱ्याच वेळा होतो.
1: ह्या सगळ्या गोष्टी रोजचे सिम्पटम्स आहेत, परंतु त्यांची इंटेन्सिटी, सिव्हिरिटी आणि ड्युरेशन हे सगळं महत्वाचं आहे. सो कुठलंही गोष्ट आपल्याला जी नव्याने जाणवते किंवा वेगळी जाणवते, तर आपण ती गोष्ट कुठलीही सिरियस नाही ना ह्या दृष्टीने डॉक्टरांना दाखवणं तरी महत्वाचं आहे. डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांनी जर उत्तर दिलं की नाही हे नॉर्मल आहे, उद्या एक्सरे नॉर्मल आला आहे, शक्यता म्हणून सिटी स्कॅन केलेलं नॉर्मल आला आहे, तर त्याच्यात काही चुकीचं नाही.
0: बरोबर आहे. आपल्याकडे असं होतं की आपण कधी कधी आपल्याला हे जे छोटे छोटे गोष्टी आहे हे लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्याला थकलो आहे म्हणून पाठ दुखते, कधी खोकला असतो तर आपला सीझन चेंजमुळे खोकला असेल, मग आपण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करतो आणि मग ज्या वेळेला आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की अरे आपण जायला खूप उशीर केला. तर अशा लोकांना तुम्ही नक्की काय सांगाल?
1: डॉक्टर्सकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा पहिली गोष्ट आपले सिम्पटम्स नीट सांगा. डॉक्टर्स काही वेळेला प्रश्न विचारतात, काही प्रश्न डॉक्टरांकडून मिस होऊ शकतात. सो तुम्ही तुम्हाला काय वाटतंय हे क्लिअर सांगणं फार महत्वाचं आहे. दुसरं, ड्युरेशन लपवू नका, आपल्या हॅबिट्स लपवू नका. घरात कोणाला जर आधी काही झालं असेल, उद्या TB हिस्ट्री असेल, कॅन्सरची हिस्ट्री असेल, ते सांगणं महत्वाचं आहे. दुसरं की डॉक्टर एखादी टेस्ट ॲडवाईस करतात, डॉक्टर एखादी ब्लड टेस्ट सांगतात, एखादा स्कॅन सांगतात, एखादा एक्सरे सांगतात, तर तो केल्यानंतर सुद्धा तो परत दाखवा. स्कॅनमध्ये काही नाही निघालं तर चांगली गोष्ट आहे, परंतु स्कॅनमध्ये नाही निघालं म्हणून उगीच स्कॅन केला हा माइंडसेट पहिलं बदलणं गरजेचं आहे. अनावश्यक स्कॅन्स शक्यतो कोणी सांगत नाही आमच्या अनुभवात तरी, काही गरज वाटते म्हणूनच सांगतात. दुसरं, तो स्कॅन झाल्यानंतर पुढे जर स्टेप सांगितलेली असते तिथे खूप लोक पळतात की काही शक्यता दिसते ती नाही, म्हणजे तुम्ही तपासणी नाही केल्याने ती शक्यता बाजूला होत नाही. सो तिथे ती शक्यता आली म्हणून बाजूला होऊ नका की समजा कॅन्सरचं नाव घेतल्याने कॅन्सर वाढत नाही, कॅन्सरची शक्यता आल्याने कॅन्सर पसरत नाही. सो शक्यता कोणी सांगितली तर त्याचा पाठपुरावा करा,
0: नक्कीच
1: योग्य डॉक्टरांकडे जाऊ.
0: तेच कधी कधी असंही होतं की मला कशाला कॅन्सर, मी मला होऊच शकत नाही किंवा मग माझ्या पिढीत आधीच्या कोणी नाही तर मला होणार नाही, असं आपण दाट शक्यता असते म्हणून लोक त्या घाबरूनच तिथे जायला बघत नाहीत. तर डॉक्टर, असं होतं की प्रदूषण हा सुद्धा एक त्याच्यासाठी निमित्त आहे का फिफ्फुसाचा?
1: प्रदूषण हे निमित्त आहे. प्रदूषण आहे, काही रेडिओ ऍक्टिव्ह घटक आहेत की जे नॉर्मल हवेत सापडतात, काही ठिकाणी जास्ती काही ठिकाणी कमी. दुसरं, काही ऑक्युपेशन्स आहेत किंवा ऑक्युपेशनल एक्सपोजर आहे, जसं आपण नागपूरमध्ये राहतो काही इंडस्ट्रीज आहेत की जिथे काही कॅन्सरचं प्रमाण जास्ती आहे. ॲसबेस्टॉस म्हणजे काही इंडस्ट्रीजमुळे होतं, लंगचा कॅन्सर होतो, लंगच्या बाजूला एक प्ल्युरा म्हणून एक लंगला कव्हर करणारा अवयव असतो, त्याचा एक मेसोथेलियोमा नावाचा कॅन्सर होतो. त्याचा दुसरा एक फॅक्टर हा आहे की काही इंडस्ट्रीजमध्ये स्मोकिंग हे पण जास्ती आहे, म्हणजे त्यांना ऑक्युपेशनल रिस्क पण असते, त्याच्यात ते कंपाऊंडिंग फॅक्टर असतो की ॲडिशनल तो एक फॅक्टर असतो. सो असे काही घटक आहेत, पण येस पोल्युशन पण महत्त्वाचा फॅक्टर आहे. पण ऑनेस्टली ते आपल्या हाताच्या पलीकडे असं मला वाटतं, एक्सेप्ट आपण स्वतः काय ऍक्टिव्हिटीज करतो.

0: पण लार्जली हे रेग्युलेटरी बॉडीज आणि
1: म्हणजे आपण त्याला टाळू शकत नाही,
0: आपण त्याला पूर्णपणे टाळू शकत नाही.
1: डॉक्टर एक फोन घेऊया. हॅलो
2: हॅलो. हा मला डॉक्टर एक प्रश्न विचारायचा आहे.
1: हा विचारा.
2: हॅलो डॉक्टर साहेब, मी मिलिंद वासनिक बोलतोय जरी पटक्यात ना. मला एक प्रश्न असा विचारायचा डॉक्टर साहेब, की आता जसं लहान मुलं असतात तर या लहान मुलांना म्हणजे पण लंग कॅन्सर होऊ शकतो का? म्हणजे काय त्याचं काही लक्षणं वगैरे आणि कसं काय राहतं लहान मुलांच्या लंग कॅन्सरचं?
0: जो आपण टिपिकल लंग कॅन्सर बद्दल आपण बोलतोय, हा लंग कॅन्सर लहान मुलांमध्ये शक्यतो नाही दिसत. लहान मुलांमध्ये लंगमध्ये काही कॅन्सर्स होतात, त्यांना प्लुरोब्लास्टोमा किंवा असे काही कॅन्सर लहान मुलांमध्ये होऊ शकतात, किंवा लहान मुलांमध्ये बाकी कुठे सुरू झालेला कॅन्सर लंग्समध्ये जाण्याचं प्रमाण जास्ती आहे. परंतु आपण जे सरसकट लंग कॅन्सरबद्दल बोलतोय, तो लंग कॅन्सर टिपिकली लहान मुलांमध्ये आपल्याला नाही आढळत.
1: म्हणजे हा लहान मुलांमध्ये कमी म्हणजे दिसतच नाही आपल्याला, पण इतरांमध्ये
0: त्यांच्यामध्ये लंगमध्ये काही दुसरे कॅन्सर
1: सापडू शकतात. आणखी एक फोन घेऊया. हॅलो
3: हॅलो.
1: हा, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
3: मी लीना कावळे बोलते. मला विचारायचंय की या फुफ्फुसाच्या कर्करोगाला जे प्राणायाम करतात तर त्याच्यामुळे ते फायदा होतो का?
0: डायरेक्ट अभ्यास नाही माझा की प्राणायामाने थेट कॅन्सरवर काय परिणाम होतो याची मला कल्पना नाही, परंतु प्राणायामाने तुमची लंगची क्षमता वाढू शकते.
1: तर आपण प्राणायाम हा जनरली सर्वांनीच करायला हवा असं मला वाटतं. तो फक्त कॅन्सरसाठीच नाही, आपल्या शरीरासाठीच खूप उपयुक्त आहे. तर डॉक्टर, आपण कॉलपूर्वी बोलत होतो तर अनुवंशिकता सुद्धा एक कारण असू शकतं का त्यासाठी? यासंबंधी बोलूच आपण, तत्पूर्वी एक फोन घेऊया. हॅलो
4: हॅलो. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर.
1: गुड मॉर्निंग.
4: अमरजीत सिंह बरा, लष्करी बाग नागपूर से. सर मेरे दो सिंपल क्वेश्चन है कि जो लंग्स कैंसर में सर रिकरेंस के मतलब कितने चांसेस है, मतलब अगर पेशेंट एक बार रिकवर कर जाए? और सर वन मोर थिंग, एज यू नो कि आजकल सर इन्वायरमेंट पूरा मतलब पॉल्यूशन हर तरफ मतलब ये है, तो किस एज ग्रुप के लोग मतलब ज्यादा मतलब उनको रिस्क मतलब ये लंग्स कैंसर होने का, मतलब आप तरफ क्या बताएंगे?
0: जी, पहला सवाल रिकरेंस जब हम कहते हैं तो रिकरेंस के लिए पहले क्योर आता है. रिकरेंस का रेट यानी वापस आने का चांस हमेशा पहले के स्टेज पे निर्भर करता है. जितना पहले जब डिटेक्ट होता है तब स्टेज ज़्यादा, उतना क्योर का रेट कम और रिकरेंस का रेट ज़्यादा. ये एक जनरल उसका जवाब है. स्टेज थ्री में 60% यानी 5 में से 3 लोगों को रिकरेंस आता है टेक्निकली क्योर होने के बाद. स्टेज वन और टू में भी वो नंबर करीबन 50% के आसपास है. स्टेज वन में वो 30-40% के आसपास है. दूसरा, इम्पोर्टेंटली इंडिया में या फिर हम लोग जो अभी प्रैक्टिस में देख रहे हैं, करीबन 80% लोग हम लोग स्टेज फोर में ही देखते हैं.
1: अच्छा.
0: कि जो कभी कम्प्लीटली क्योर नहीं होते बट वो कंट्रोल में रहते हैं, तो उनमें हम रिकरेंस यानी वापस आना ये टर्म यूज़ नहीं करते. हम उनको कंट्रोल गया या फिर अभी कंट्रोल छूट के बीमारी बढ़ा ऐसा
1: बोलते हैं.
0: और दूसरा सवाल जो आपने पोल्यूशन या सब पूछा, साधारण पे अभी कोई एक पर्टिकुलर एज, एक इम्पॉर्टेंट चीज़ ये है कि कोई उम्र नहीं है, फिर भी करीबन 6th decade यानी 60s-70s. अच्छा. ये कॉमन उम्र हम लोग देखते हैं कि जब लंग कैंसर हमें ज़्यादा मिलता है.
1: म्हणजे फुफ्फुसाचा कर्करोग हा साधारणतः म्हणजे वयाच्या
0: वयात.
1: डॉक्टर, आणखी एक फोन घेऊ. हॅलो
5: हॅलो. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
5: मला जे फॉलिक्युलर लिम्फोमा या संबंधित विचारायचं होत. एक
1: नाव सांगा आपलं. आपलं नाव सांगा.
5: संजीव लोलुसरे, नंदनवन.
1: अच्छा.
5: तर मला हा विचारायचंय की फॉलिक्युलर लिम्फोमा इन सीटू मध्ये केमोथेरपी दिला जात नाही का?
0: विषय बाह्य प्रश्न आहे. फॉलिक्युलर लिम्फोमा हे ब्लड कॅन्सरचा एक प्रकार आहे आणि त्याच्यात बरेच सारे फॅक्टर्स बघायला लागतील. सो क्लिनिकल स्टेज सगळे रिपोर्ट्स बघितल्याशिवाय उत्तर देण्याच्या
1: शक्यता नाही. तर डॉक्टर, आपण कॉल पूर्वी असं बोलत होतो. हा, श्रोत्यांना आपण एकदा सांगूया. श्रोते, आपण ऐकत आहात HCG कॅन्सर हॉस्पिटल, ऑटोमोटिव्ह चौक, कामठी रोड, नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे लंग कॅन्सर अर्थात फुफ्फुसाचा कर्करोग आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर शंतनू पेंडसे. श्रोते हो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे नंबर्स आहेत 6940067256011 आणि 2529266. आणि STD कोड आपण

0: लावा 0712. डॉक्टर, आपण कॉल पूर्वी बोलत होतो की याला अनुवंशिकता सुद्धा एक कारण आहे का?
1: लंग कॅन्सरमध्ये अनुवंशिकता फार अपवादाने बघायला मिळते. नाही असं मी नाही म्हणणार, काही लंग कॅन्सर्स अनुवंशिक असू शकतात, परंतु प्रॅक्टिसमध्ये 1% कमी लंग कॅन्सर आपण अनुवंशिकतेने होतात असं म्हणूया. अनुवंशिकतेने होणाऱ्या कॅन्सर्समध्ये प्रामुख्याने ब्रेस्ट कॅन्सर, ओवेरी म्हणजे अंडाशयाचा कॅन्सर, युटरस म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर आणि कोलॉन याने म्हणजे आतड्याचा कॅन्सर, हे 4 आपण प्रामुख्याने वर ठेवूया. परंतु याचा अर्थ हा नाही की ते कॅन्सर अनुवंशिकतेनेच होतात, परंतु बाकीच्यांमध्ये जर मी 1% म्हणत असेल तर त्याच्यात ते 10% म्हणे.
0: बरोबर. एक आणखी फोन आहे. हॅलो.
2: हॅलो.
0: हा, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: मॅडम, बबीता बोलते नागपूरवरून. मॅडम, मला 2 वर्षाच्या आधी लंग्स मध्ये पाणी झालं होतं, तेव्हा टीबी डिटेक्ट झालेला होता. तर मला भविष्यामध्ये लंग्स कॅन्सर होऊ शकतो का? आणि मला जर ते म्हणजे माहीत करायचं तर मला काय हे करावं लागेल, त्याच्यासाठी कुठल्या टेस्ट करावं लागतील?
1: नमस्कार. टीबीमुळे कॅन्सर होणं अशी शक्यता कमी आहे. टीबी जेव्हा पाणी टीबीचं झालं होतं त्याच्यामुळे कॅन्सर झालं अशी शक्यता कमी. लंग कॅन्सर होईलच या शक्यतेने कुठलेही टेस्ट करत राहणं आत्ता तरी रेकमेंडेड नाही, जर स्मोकिंगची हिस्ट्री मेजर नसेल तर. पण कुठलाही नवीन सिमटम आल्यास, जसं आपण थोड्या वेळा आधी चर्चा केली, कुठले सिमटम्स येतात, काय ॲबनॉर्मल वाटतंय, तर मग तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने त्यावेळेला योग्य त्या टेस्ट करणं बरोबर.
0: डॉक्टर, याच्याशी संबंधित माझा प्रश्न असा होता की क्षयरोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग याचे बरेच वेळा लक्षणं खूप सारखे दिसतात, तर आपण बेसिकली त्याच्यातला फरक कसा ओळखायला हवा?
1: म्हणजे ह्याचं खरं तर उत्तर ट्रिकी आहे की सिमटम्स कॉमन आहेत, फॅक्टर्सही कॉमन आहेत, रिस्क फॅक्टर्स कॉमन आहेत, इवन वजन कमी होणं, खोकल्या, सगळे सारखेच गोष्टी वाटतात. सो आत्ताच्या काळात तर इमेजिंग म्हणजे सिटी स्कॅन, पीट स्कॅन आणि बायोप्सी. बायोप्सी जसं आपण आधी चर्चा केली, बायोप्सी हे एकमेव ठोस उत्तर आहे की जे क्लिअर कट उत्तर देतं. होऊ शकतं बायोप्सी सुद्धा एका वेळेला उत्तर देत नाही. अजूनही आम्ही असे पेशंट्स बघतो ज्यांच्यात एका वेळी आम्हाला दोन्ही मिळतं. एक आहे म्हणून दुसरं होणार नाही असं नाही आहे, कॅन्सर झाला म्हणून टीबी होत नाही असं नाही, आणि टीबी आहे म्हणून कॅन्सर होत नाही असं नाही.
0: म्हणजे दोन्ही आहे, आपल्याला शेवटी टेस्ट केल्याशिवाय
1: कळत नाही,
0: तर त्यासाठी टेस्ट करणं जरुरीच आहे. मग अशी एक प्रश्न आला होता की लहान मुलांमध्ये हा कॅन्सर होतो का, तर तुम्ही म्हणाले नाही. तर मग असा प्रश्न होता की स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये कोणामध्ये जास्त अधिक याचं प्रमाण जाणवतं असं काही आहे का?
1: टिपिकली आपण जर म्हणजे नंबर्स बघितले तर पुरुष जास्ती स्मोकर्स, पुरुष जास्ती, परंतु बऱ्याच स्त्रिया पॅसिव्ह स्मोकिंग च्या विक्टिम्स म्हणता येईल तुम्हाला. किंवा पूर्वीच्या काळात छोट्या चुली असायच्या किंवा छोटी किचन्स होती ज्याच्यात चुली असतील किंवा छोटे एक्सपोजर आहे, ह्या गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये काही ते कॅन्सर्स दिसतात. दुसरं की स्त्रियांमध्ये मिळणाऱ्या काही वेगळ्या प्रकारच्या बायोलॉजीज म्हणजे वेगळ्या प्रकारे डेव्हलप होणारे आणि ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करणारे कॅन्सर्स स्त्रियांमध्ये अजूनही मिळतात.
0: बरोबर आहे. एक आणखी फोन घेऊ. हॅलो.
3: हॅलो मॅडम, मी रानू बोले शंकरपूरचे.
0: हा बोलिये.
3: नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार.
3: मेरे 2 सवाल है. पहला सवाल ये है कि जिस घर में लोग स्मोकिंग करते हैं तो उसकी फैमिली को कितने परसेंट लंग्स कैंसर होने के चांसेस रहते हैं? और दूसरा सवाल ये है कि जो इंडस्ट्रियल एरिया है वहाँ पे जो लोग फैक्ट्री में काम नहीं करते बट उनको भी लंग्स कैंसर होते हैं, तो उसके लिए क्या प्रिकॉशन है?
1: आपने पहला सवाल पूछा कि पैसिव मतलब पैसिव स्मोकर्स की हम लोग बात कर रहे थे कि जो घर में दूसरे स्मोक कर रहे हैं उनको 25-30% चांस तो ज्यादा है. यानी कि जिसको स्मोकिंग का कोई एक्सपोजर नहीं है उससे 25-30% शक्यता ज्यादा है, यानी 1/4 ऐसा, आप 1/4 से 1/3 ऐसा बोल सकते हैं. दूसरा कि इंडस्ट्रियल पोल्यूशन का जब भी हमने ऐसा बात किया तो कौन सा इंडस्ट्रियल पोल्यूशन है, उससे कौन से एक्सपोजर हो रहा है, केमिकल्स अनेक प्रकार के कार्सिनोजेंस होते हैं उस पर निर्भर करेगा. कोल है, छोटे पार्टिकल्स वाला है, बड़े पार्टिकल्स वाला है, ये सब फैक्टर्स है. और जैसे हमने पहले भी बताया कि मास्क कितना प्रोटेक्ट करता है वी आर नॉट श्योर. और दूसरा कि ये थोड़ा सा रेगुलेटरी बॉडीज और इनके हाथ की चीज़ें हैं.
0: म्हणजे तुमची जर प्रतिकारक क्षमता जरी कमी असेल तरी पण तुम्हाला त्यांनी होणारा दुष्परिणाम जास्त जाणवू शकतो.
1: येस,
0: म्हणजे रोगप्रतिकारक
1: शक्ती, परंतु कॅन्सर प्रतिकारक शक्ती ही एक काही अंशी वेगळ्या प्रकारे काम करते. हे आहे की जनरल प्रतिकारशक्ती कमी असताना कॅन्सरची रिस्क जास्ती आहे.

0: परंतु बरेच कॅन्सर चांगल्या प्रतिकारशक्तीत सुद्धा नॉर्मल आपली प्रतिकारशक्ती बायपास करून डेव्हलप होतात.
1: बरोबर आहे. आणखी एक असा प्रश्न होता की म्हणजे तंबाखू काही लोक सेवन करत असतात आणि काही दिवसानंतर ते कालांतराने सोडतात, तर तो सोडल्यानंतर सुद्धा आपल्याला हा कर्करोग होऊ शकतो का?
0: बरीच वर्षापर्यंत तंबाखूचा म्हणजे कुठल्याही प्रकारात केलेल्या, खाल्लेल्या, स्मोक केलेल्या, म्हणजे हुंगलेल्या, कुठल्याही प्रकारातला
1: कुठलाही प्रकार असो,
0: किती वर्ष घेतलं किती घेतलं ह्याच्यावर तो एकतर इम्पॅक्ट राहतो आणि दुसरा इम्पॅक्ट हळूहळू कमी होतो, सडनली ड्रॉप होत नाही. म्हणजे जर आपण तो ग्राफ बघितला तर हळूहळू हळूहळू कमी होतो, साधारण 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष ह्याच्यात ते प्रमाण सिग्निफिकंट कमी होत जातं. 15 वर्षानंतर जवळजवळ नॉर्मल माणसाएवढं रिस्क तुमची येते, पण ती यायला जवळजवळ 15 वर्ष लागतं.
1: म्हणजे तरी म्हणजे तुम्ही सोडलं तरी पण
0: सोडल्यानंतर
1: कारण तुमच्या शरीरामध्ये त्याचा परिणाम झालेला असतो. तर डॉक्टर आणखी एक फोन घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
1: हां, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: हां, मी नागपूरवरून सुभाष झाडे बोलतोय.
1: हां बोला.
2: सरण सोबत मला बोलायचं होत.
1: हां विचारा प्रश्न.
2: हा लंग्स कॅन्सर बद्दल जे म्हणजे डिस्कशन चालू आहे,
1: हां विचारा ना,
2: त्यामध्ये काही स्टेप्स असतात का, म्हणजे फर्स्ट स्टेप्स, टू स्टेप, थ्री स्टेप्स, म्हणजे असं म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे सुधारण्याचे काही चान्सेस नसतात की असतात?
0: नाही नाही, आजच्या काळात तर पर्टिक्युलरली आपल्याकडे आता जीनोमिक टेस्टिंग आलंय. इव्हन चौथ्या स्टेजमध्ये आपण काही केसेसमध्ये 5 वर्ष 8 वर्ष 9 वर्षाच्या गोष्टी करतोय, आणि गोष्टी करतोय म्हणजे रियालिटी आहे. आम्ही 3 वर्षाआधी ज्यांना गोळ्या चालू केल्या आहेत असं काही रिपोर्ट आले आहेत की ज्याच्यात गोळ्याने ट्रीटमेंट होते, 3 वर्षांनी आमच्याकडे पेशंट येत आहेत, चालत येत आहेत, गोळ्या खात आहेत, असे पेशंट्स आत्ता रियालिटी आहे. म्हणजे हे आता फक्त US किंवा इंग्लंडची गोष्ट नाही आहे, आपल्याकडे त्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत, जिनोमिक टेस्ट अवेलेबल आहेत, त्याचे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आणि हळूहळू कॉस्ट कमी होतात. युजली पेटंट संपतात, टेस्ट स्वस्त होतात, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढते, औषधं स्वस्त होतात. सो काही ना काहीतरी येत असतं, आपण त्या रेस म्हणजे टिकून राहणं महत्वाचं आहे.
1: तर डॉक्टर आपण म्हणजे तुमच्याकडे आल्यावर बायोप्सी झाल्यानंतर कळलं की याला फुफ्फुसाचा कर्करोग आहे, तर त्यासाठी आपण उपचार काय करतो आणि काही आधुनिक उपचार पद्धती आहेत का त्यासंबंधी सांगा.
0: लंग कॅन्सरमध्ये जितका डेव्हलपमेंट्स आहे तेवढ्या फार कमी कॅन्सर्समध्ये आहेत. आपण ट्युमरच्या थेट DNA RNA पर्यंत तपासण्या आजकाल केल्या जातात, ज्या आता कमर्शियली अवेलेबल आहेत, फार महागड्या नाही राहिलेत, 1-10 हजारापासून त्या तपासण्या होतात. त्याच्यावर आपण ठरवतो की प्रत्येकाला किमोची गरज नसते, याला आपण पर्सनलाइज्ड मेडिसिन म्हणू शकतो. ज्या टेस्टमध्ये ज्याचं जे मिळालं त्याचं जर औषध उपलब्ध असेल तर पर्टिक्युलर ती टार्गेटेड थेरपीने चांगली क्वालिटी आणि लॉंग लाईफ मिळते.
1: डॉक्टर आणखी एक फोन आहे. हॅलो.
3: हा डॉक्टर साहेब, माझा एक प्रश्न असा आहे की आमचे एक मित्र आहेत, त्यांना इंटरस्टिशियल लंग डिझीज नावाचा डिसीज झालेला आहे. ते कुठल्या तरी लॅबमध्ये काम करायचे आणि ते सिलिका पार्टिकल्स ते इनहेल करायचे, तर याचं कालांतराने लंग कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं का?
0: पर से इंटरस्टिशियल लंग डिसीज मुळे नाही होणार, परंतु ते कॉमन एक्सपोजरमुळे होऊ शकतं, म्हणजे सिलिकामुळे होऊ शकतं. ते डायरेक्ट इंटरस्टिशियल लंग डिसीज कन्वर्ट म्हणजे तुम्ही कन्वर्जन असं नाही म्हणता येणार, पण सिलिका एक्सपोजर हा रिस्क फॅक्टर राहील.
1: तर डॉक्टर आता वेळ आपली संपतच आलेली आहे, आपण असं सांगा की आता हा महिना जो आहे तो जागतिक तंबाखू निषेध दिन वगैरे या महिन्यात असतो, तर त्यानिमित्त आमच्या श्रोत्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल?
0: आपण स्वतः तो म्हणजे वरपासून सुरुवात होते रेग्युलेटरीज पासून की तंबाखू उपलब्धी कमी करणं. दुसरं काहीतरी जसं दारूला आहे 21 वर्ष 18 वर्ष असं तंबाखूला तर कुठे काही दिसत नाही, 10-12 वर्षाची पोरं तंबाखू खाताना दिसतात.
1: सो
0: आपण खाऊ नका, आपल्या बरोबर झाला तरी निदान खाऊन देऊ नका. स्मोकिंगचा अग्रेसिव्हली अपोज करा. आपल्याला होणारा त्रास तसाच आपल्यामुळे दुसऱ्याला होणारा त्रास हा विचार नका करू की न खाणाऱ्यांना पण होतंय. निदान खाण्यामुळे होणारे कॅन्सर्स तरी कमी करणं आपल्या हातात आहे, आणि दुसरं खाणाऱ्यांना जे टोबॅको जे कॅन्सर्स आहेत ते जवळजवळ फक्त खाणाऱ्यांनाच होत आहेत. निदान ते टाळले तरीसुद्धा बरंच यंग पॉप्युलेशन आणि बरेच कॅन्सर्स 30-40% कमी होतील,
1: कमी होऊ शकतात. आणि मग त्यासोबतच तर तुम्हाला काही लक्षणं जर आढळली तर त्यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. तर डॉक्टर आपण आलात आणि अतिशय छान माहिती आम्हाला या फुफ्फुसाच्या कर्करोगासंबंधी दिली. नक्कीच आमच्या श्रोत्यांना

त्याचा फायदा होईल आणि लोक लवकरात लवकर जागृत होतील अशी आपण आशा करूया. तर श्रोतेहो, हा होता HCG कॅन्सर हॉस्पिटल, ऑटोमोटिव्ह चौक, कामठी रोड, नागपूर. हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय होता लंग कॅन्सर अर्थात फुफ्फुसाचा कर्करोग, आणि तज्ज्ञ होते डॉक्टर शंतनू पेंडसे. आजच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तांत्रिक सहाय्य लाभलं नंदकिशोर पोकळे आणि विजय वैद्य यांचं. निर्मिते सहाय्यक होते अतुल साखरकर आणि सादरकर्त्या संगीता अरजपुरे. तेव्हा मी भावना लोखंडे डॉक्टर शंतनू पेंडसे यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. श्रोतेहो, हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.

0: FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्यासमोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
2: अच्छा.
3: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
3: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली.

0: या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे.

0: आलोक राज और साथियों की आवाज में अशोक स्क्वेड का लिखा गीत अभी आपने सुना। संगीतकार थे सतीश और अर्पित। इस गीत के साथ ही मिश्र संगीत का कार्यक्रम अब संपन्न होता है। विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। परदेशी उत्पादनांचा वापर कमी करणं आणि परकीय चलन खर्च करणाऱ्या वैयक्तिक सवयी टाळण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। गुजरातच्या वडोदरा इथं सरदार धाम वसतिगृहाच्या उद्घाटनानंतर बोलताना त्यांनी परदेशी वस्तूंच्या ऐवजी स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करून व्होकल फॉर लोकल ही जनचळवळ बनवावी असं आवाहन केलं। सध्याच्या परिस्थितीत सोन्याची खरेदी टाळावी, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा, वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य द्यावं असंही पंतप्रधानांनी सुचवलं आहे। पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तातडीनं प्रतिसाद देत आपला कान्स दौरा रद्द केला आहे। शेलार यांनी आपल्या विभागासाठी 3 महत्वाचे निर्बंध लागू केले। यामध्ये जागतिक चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी मंडळ रद्द, प्रवासावरील इंधन खर्च टाळण्यासाठी सर्व बैठका ऑनलाईन, तसंच सरकारी कामासाठी फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर या नियमांचा समावेश आहे। दरम्यान देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। देशात 45 दिवस पुरेल इतक्या स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही सांगण्यात आलं आहे। तर देशात सध्या 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे। नियमित 9 आणि एका रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहे। दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे। मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ प्रकाश खरात यांचं आज पहाटे निधन झालं। त्यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते। डॉ प्रकाश खरात यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी, साहित्य चळवळ आणि मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं होतं। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघानं प्ले ऑफमध्ये समावेश करण्याची आता त्यांची आशा संपुष्टात आली आहे। सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे। या स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये सामना होणार आहे। अहमदाबाद इथं संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:00 वाजून

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर, 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा. श्रोताओं, आप सुन रहे हैं कार्यक्रम मधुमालती. कार्यक्रम का अगला गीत हमने लिया है यारा दिलदारा. इस फिल्म से उदित नारायण और कविता कृष्णमूर्ति की आवाज में. गीतकार है मजरू सुल्तानपुरी और संगीतकार जतिन ललित. इस गीत को सुनना चाहते हैं केळकरवाड़ी वर्धा से पंकज वाढई, वीणा वाढई, संजीवनी विराज तथा अनुराधा वाढई. जिला बीड शहर से रंजीत कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मि रंजना गबरू पहलवान थोरात तथा इनके बहुत से साथी.

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातील 5,459 पोलिसांना घरांसाठी घर बांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आल्याचं फडणवीस यांनी एक्स या समाजमाध्यमात पोस्ट करून सांगितलं आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत आपल्या पोलिसांना घरं मिळाली पाहिजे यासाठी आपण प्रारंभीपासूनच आग्रही राहिलो आहे, असं ते म्हणाले. राज्यात एसटी महामंडळाच्या सर्व बसेस 2035 पर्यंत ई बसेसमध्ये रुपांतरित करण्याचं मोठं उद्दिष्ट शासनानं निश्चित केलं आहे. या महत्वाकांक्षी योजनेच्या अनुषंगानं संपूर्ण राज्यात किमान 200 चार्जिंग स्टेशन सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उभारण्यात येणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आज साजरा होतो आहे. जगातल्या पहिल्या परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या परिचारिका आपलं भविष्य, सक्षम परिचारिका, आयुष्य वाचवणाऱ्या देवदूत अशी यंदाची कल्पना आहे. या दिनानिमित्त राज्यात विविध सरकारी आणि खासगी रुग्णालयं, आरोग्य केंद्र अशा ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल्स नागपूर आणि मातृसेवा संघ सीताबर्डी यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आणि सर्वोत्कृष्ट परिचारिका ट्यूटर पुरस्कार सोहळा 2026 आज मातृसेवा संघ इथं आयोजित करण्यात आलाय. कार्यक्रमात विविध सेवाभावी रुग्णालयं आणि आरोग्य संस्थांमधील उत्कृष्ट परिचारिका आणि नर्सिंग ट्यूटर्स यांचा सत्कार करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान टीसीएस प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत साहित्यिक आणि माजी प्राचार्य डॉ प्रकाश ओंकार खरात यांचं आज पहाटे नागपुरात निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ खरात यांनी महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकरवादी विचारसरणी, साहित्य चळवळ आणि मराठी साहित्य समृद्धीसाठी आयुष्य समर्पित केलं. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 4:30 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
0: विविध भारती का ये नागपुर केंद्र है. ठीक 12 बजे हिंदी समाचार दिल्ली केंद्र से रिले करेंगे.

0: के अनुसार मामले की जांच के लिए पुलिस महानिदेशक पंकज सिंह की अध्यक्षता में 7 सदस्यीय विशेष जांच दल का गठन किया गया है। आईपीएल क्रिकेट में आज शाम 7:30 बजे अहमदाबाद में गुजरात टाइटंस का मुकाबला सनराइजर्स हैदराबाद से होगा। हैदराबाद अंक तालिका में दूसरे और गुजरात तीसरे नंबर पर है। आज के मैच का विजेता तालिका में शीर्ष पर पहुंच जाएगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द। पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार। चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव। नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली 206 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती उद्घाटनासाठी सज्ज। आणि विदर्भात उन्हाचा तडाखा। उद्या आणि परवा अकोला अमरावतीमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता। आता सविस्तर बातम्या। देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं। परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे। ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाही। फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल। या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलंय। नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती। सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात नेदरलँड्स स्वीडन नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहे। या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईला पोचतील। तिथं त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायन अल नाहयान यांची भेट नियोजित आहे। दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील। या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटिन यांच्याबरोबर चर्चा करणार आहे। आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्न यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहे। चौथ्या टप्प्यात पंतप्रधान सोमवारी नॉर्वेमध्ये 3रा भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होणार आहे। भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल। आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील। अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय। देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज स्पष्ट केलं। पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35 ते 36 हजार टनांवरून 54 हजार टन इतकं वाढवलंय असं ते म्हणाले। नवी दिल्लीच्या सीआयआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते। देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। पंतप्रधान मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले। महात्मा गांधी यांच्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे नेलं असून देशाची संपत्ती देशातच राहणं आवश्यक असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। स्वदेशीच्या मुद्द्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सोलर हा प्रभावी पर्याय असल्याचं सांगितलं। चार्टर्ड विमानाचा वापर केवळ तातडीच्या कामांसाठी वर्षातून 4-5 वेळाच केला जातो आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। प्रशासकीय बैठका प्रामुख्यानं ऑनलाईन घेतल्या जात असून विरोधक सततच्या पराभवामुळे अस्वस्थ झाल्याची टीका बावनकुळेंनी केली। महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्यसेवेची मशाल तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा आज नवी दिल्ली इथं गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस 2026 निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उज्ज्वला सोयम

0: यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल प्रतिष्ठित राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या विशेष सोहळ्यात देशभरातून निवडक 19 नर्सिंग अधिकारी कर्मचारी यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव उपस्थित होत्या. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचं पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलंय. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ऍप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडो सारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झालाय. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली 206 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती उद्घाटनासाठी सज्ज झाली आहे. या मूर्तीचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
1: आणि मूर्तीचा साईज बघितला तर 162 फूटचे हनुमंतरायाची मूर्ती विराजमान झालेली आहे. आता काम आहे ते सुरू आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या हस्ते या मूर्तीचा जो उद्घाटन सोहळा आहे तो या ठिकाणी होणार आहे. लोकार्पण सोहळा होणार आहे. प्रोजेक्शन मध्ये हनुमान चालीसा दिसेल आणि मूर्ती वेगवेगळ्या रूपात दिसेल असं प्रोजेक्शन आम्ही या ठिकाणी करतो आहे. मूर्तीच्या खालच्या भागाला जो एक मोठी गुफा आहे त्या गुफेमध्ये हनुमानजीचे संपूर्ण 17-18 जे अत्यंत महत्वाचे त्या ठिकाणी क्षण आहे त्या क्षणाचे प्रेझेंटेशन या ठिकाणी करण्यात येणार आहे.
0: तब्बल 206 फूट उंच आणि सुमारे 162 फूट विस्तार असलेली ही प्रतिमा दूरवरूनही भाविकांचं लक्ष वेधून घेणार आहे. या मूर्तीचं विशेष आकर्षण म्हणजे अत्याधुनिक प्रोजेक्टरच्या माध्यमातून सादर करण्यात येणारी हनुमान चालीसा. यामुळे भाविकांना भक्तीचा एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव घेता येणार आहे. विदर्भात पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार अकोला जिल्ह्यात 44.9°C इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती इथं 44.6 तर वर्धा इथं 43.2 आणि नागपूरसह बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 42°C पुढे आहे. अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या आणि परवा अकोला आणि अमरावती जिल्ह्यात येलो अलर्ट कायम राहणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धर्मशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्स 3 गडी राखून पराभव केला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात गोंदिया आणि राजनांदगाव रेल्वे स्थानकावर स्वयंचलित विक्री मशीन ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ आणि पेय सहज, जलद आणि स्वच्छ पद्धतीनं उपलब्ध होणार आहे. मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांच्या नेतृत्वात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावी या दृष्टीनं राज्य सरकारनं घर बांधणी आणि अग्रिम म्हणून 1000 768 कोटी रुपये मंजूर केली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मान. राष्ट्रपती द्रौपदी

मुर्मू यांच्या हस्ते गौरव. नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली 206 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती उद्घाटनासाठी सज्ज. आणि विदर्भात उन्हाचा तडाखा, उद्या आणि परवा अकोला अमरावतीमध्ये उष्णतेची लाट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 6:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा.

छोटा जवान या चित्रपटातून आपण ऐकलं तर महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी. श्रोते हो सांसधारा कार्यक्रमात आज बोलूया कलाकार या विषयी. कलाकार म्हणजे कलेला आकार देणारा.

सुधीर फडके यांचे स्वरणी संगीत आपण ऐकलत आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातून. रचना होती जगदीश केबुडकर यांची. श्रोते हो, संसाराची निर्मिती करणाराही कलाकारच असेल. शेतकरी आपला बळीराजा तो पण एक कलाकार असतो. तो साऱ्या देशाचा साऱ्या संसाराचा अन्नदाता असतो. बीज टाकण्यापासून कापणीपर्यंत त्याची मेहनत साऱ्यांना माहीत असते. तो असा कलाकार असतो जो त्याच्या स्वतःच्या द्वारे निर्मित वस्तूचा मोह कधीच करत नाही. ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कैवारी या चित्रपटातलं गीत. संगीत प्रभाकर जोग यांचं, रचना जगदीश खेबुडकर यांची आहे.

श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712254 8271.

सांसधारा कार्यक्रमात आता ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरात सौमित्र यांचं गीत. संगीत अशोक पत्की यांचं, चित्रपटाचं नाव आहे आई शपथ.

सांजधारा कार्यक्रमात आज आपण बोलत आहोत कलाकार याविषयी. कलेचा अर्थ फक्त गायन, वादन, नृत्य, अभिनय, निर्माण, निर्देशन, कविता, साहित्य नसून तो प्रत्येक व्यक्ती एक कलाकार असतो जो नवीन विचारांनी नवीन वस्तू तयार करण्याची क्षमता ठेवतो आणि त्याची कला त्यांनी बनवलेल्या वस्तूमधून त्याची ओळख निर्माण करते. अगं बाई अरेच्या ऐकूया या चित्रपटातून स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. स्वर साथ चढवलाय अजय अतुल यांनी.

वैभव जोशी यांचं हे गीत आपण ऐकलं. वैशाली माडे यांच्या स्वरात. चित्रपट होता बटरफ्लाय. संगीत दिलं होतं शुभजीत मुखर्जी यांनी. श्रोतेहो, शिक्षक हा पण एक कलाकार असतो. सामान्य विद्यार्थ्याला जीनियस बनवणं त्याची कला असते. प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता पाहून त्याला त्याच्या भाषेत शिकवण देऊन त्याच्या प्रतिभेला आकार देणं शिक्षकाचं काम असतं. परीक्षेचा निकाल आल्यावर वर्गात गुणवंत होणारा प्रत्येक विद्यार्थी शिक्षकाच्या कलेचा आविष्कार असतो आणि नापास होणारा विद्यार्थी त्याच्यासाठी एक नवीन चॅलेंज असतो.

श्रेया घोषाल यांच्या स्वरात आपण ऐकलात जोगवा या चित्रपटातलं गीत. श्रोतेहो, आकाशात उडणारे विमान, रुळावर धावणारी आगगाडी असो, रस्त्यावर धावणाऱ्या मोटारी असो, पाण्यावर आणि पाण्याखाली चालणारे जहाज किंवा पाणबुड्या बनवणारे वैज्ञानिक पण एक कलाकारच असतात. त्यांनी केलेले आविष्कार त्यांची कलाच असते, ज्यात आपल्याला आपल्या देशाची संपन्नता दिसून येते. ऐकूया सावरखेड एक गाव या चित्रपटातून कुणाल गांजावाला यांच्या स्वरात हे गीत. संगीत दिलंय अजय अतुल यांनी.

या गीताबरोबरच सांजधारा इथेच संपविता होत. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आयडी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.
1: FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 6:58 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
2: आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. राज्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्ययन संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आदिवासी अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या संधी वाढणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं. भारताचा समृद्ध आणि मौल्यवान हस्तलिखितांचा वारसा जतन करण्यासाठी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीनं ज्ञान भारतम ही महत्वाकांक्षी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातून 1 कोटींहून अधिक हस्तलिखितांचा शोध आणि नोंदणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला 16 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या मोहिमेत अमरावती विभागातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केलं आहे. या सर्वेक्षणासाठी ज्ञान भारतम हे विशेष मोबाईल ऍप विकसित करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता मान्सून काळात सर्व विभागांनी समन्वय ठेवून सज्ज राहावं असे निर्देश जिल्हाधिकारी सावंत कुलकर्णी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत त्यांनी 154 पूरप्रवण गावांसाठी विशेष आराखडा

0: आढावा तयार करण्याच्या सूचना केल्या. विदर्भात पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून आज अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती इथं 45.4 तर वर्धा इथं 44.2 आणि नागपूरला 43.0 अंश सेल्सिअस तसंच बुलढाणा, ब्रह्मपुरी आणि वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 43 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. उद्या आणि परवा अकोला आणि अमरावती जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री 8:42 विविध भारतीवर ऐकू शकाल. नमस्कार.
1: FM 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 7:00 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत सैनिक बांधवांचा कार्यक्रम जय माला.

0: मेगाहर्ट्स वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेचा साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कॅरड्याच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शासकीय योजनांची माहिती व यामागील उद्देश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या कार्यक्रमात आपण विविध मान्यवर विभाग प्रमुखांशी संवाद साधत आहोत. आज या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांना. सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: सर, महाराष्ट्रामध्ये प्रचंड जैव विविधता आणि विविध प्रकारचं वातावरण आपण अनुभवतो. एका बाजूला समुद्र किनारा आहे, दुसऱ्या बाजूला कोरडवाहू शेतीचं क्षेत्र आहे, तिसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रासारखं अगदी सुजलाम सुफलाम ज्याला म्हणता येईल की प्रचंड पाणी आहे, कृष्णेचं कोयनेचं मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, एका बाजूला गोदावरीचं खोर आहे. त्याच धर्तीवर विदर्भामध्ये सुद्धा एक शाश्वत पर्जन्यमानाचा प्रदेश म्हणून असलेल्या जिल्ह्यांची संख्या जी आहे ती विदर्भात आहे आणि त्यातही अगदी हमखास पडणाऱ्या पावसाच्या जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश होतो. बरं, आपल्या नागपूर जिल्ह्याची जैवविविधता एवढी वेगळी आहे की इथं धान पण होतं, भात पण होतो, इथं संत्रा होतो, इथं भाजीपाला होतो. हा सगळा जिल्ह्याचा कृषीचा जो प्रोफाईल आहे आपला 12-13 तालुक्यामध्ये जो विभागला गेलेला आहे, तर कृषी विभाग नेमकं कुठल्या पद्धतीने याकडे पाहतं सगळं या जिल्ह्याकडं?
2: नागपूर जिल्ह्याचा जो कृषी विभाग आहे त्यामध्ये जसं आपण आताच म्हटलंय की याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या पीक पद्धती आहे. यामध्ये भात आधारित आहे आणि आपलं कापूस आणि सोयाबीन आधारित, म्हणजे दोन भागामध्ये आपला, म्हणजे पूर्व नागपूर जिल्हा आणि पश्चिम नागपूर जिल्हा या पद्धतीची विभागणी झालेली आहे. आपण जर आता पूर्वेकडचा भाग बघितला त्यामध्ये आपले जे 7 तालुके आहे, उमरेड, कुई, भिवापूर, मौदा, कामठी, रामटेक, ह्या तालुक्यांमध्ये प्रामुख्यानं भात आधारित पीक पद्धतीचा अवलंब यामध्ये केला जातो. आणि इकडला जो आपला पश्चिमेकडचा भाग आहे त्यामध्ये काटोल, कळमेश्वर, नरखेड आणि सावनेर, हिंगणा, कामठी, तर ही जी तालुके आहेत याच्यामध्ये सोयाबीन, कापूस जास्त बहुल याच्यामध्ये याचा समावेश आहे आणि संत्रा पिकाचा याच्यामध्ये समावेश होतो. आता दोन्ही प्रकारचे जे पीक पद्धती याच्यामधले प्रश्न वेगवेगळे आहे आणि त्या अनुषंगानं शासनानं, म्हणजे कृषी विभागानं ज्या काही उपाययोजना म्हणा योजना असेल त्यासाठी त्याची आम्ही हे केलेली आहे. आता आपलं नेमकं आपण जर बघितलं वातावरणातील बदल म्हणतो आपण, क्लायमेट चेंज जो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम आपल्या क्षेत्रावर दिसून येतो, त्याकरिता आपण एक फेज 2 मध्ये, म्हणजे जसं आता म्हणतो की योजना कुठली तरी पाहिजे, प्रकल्प स्वरूपामध्ये पाहिजे, त्यासाठी टप्पावनमध्ये आधी आपण उल्लेख केल्यानुसार पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये तो राबवला गेला कार्यक्रम, आपल्याकडे सुद्धा वर्ध्याला कार्यक्रम होता. पण नागपूर आणि इकडले जे 5 जिल्हे आहेत आपले त्यामध्ये असं, म्हणजे क्लायमेट चेंज किंवा वातावरणातील बदलच्या धर्तीवर अशी एखादा प्रकल्प की जो की जागतिक बँकेने अनुदानित केलेला आणि त्यामध्ये आपल्याला एक 5 वर्षासाठी जो कार्यक्रम तो आपल्याकडे आलेला आहे आणि तोच एक बेस ठेवून आम्ही आता पुढचा जो काही आपला प्रकल्प कार्यान्वयनचं काम आहे ते आपण करतोय. आणि यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं याच्यामध्ये सोल्युशन आहे, म्हणजे उत्तरं आहेत आणि त्यासाठी आपण एक एक त्याचा सविस्तर आराखडा त्याचा तयार करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला जे जिल्ह्यातील ज्याला आपण संवेदनशील गावं म्हणतो किंवा तालुक्यामधली जी गावांचा एक निवड झालेली आहे त्या गावांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
1: सर, आतापर्यंतचा जो भाग आहे सगळा विदर्भातली, खरं म्हणजे संत्रा जो आहे आपला टेबल फ्रूट ज्याला म्हणता येईल आपल्याला, तो संत्रा एक वैशिष्ट्यपूर्ण आपला ठरलेला आहे. दुसरा भाग म्हणलं तर आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये एक पांढरं सोनं म्हणून ज्याला संबोधलं जातं कापूस एक वैशिष्ट्यपूर्ण विदर्भातला एक ठरलेला आहे. इथल्या शेतकऱ्यांनी संत्रा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, एक वेगवेगळे उच्चांक

0: गाठून त्याला एक जागतिक मानांकन ह्या सगळ्या इथल्या शेती उत्पादनांना दिलेला आहे. हा महत्वाचा जो टप्पा आहे, बदल जो आहे शेतीतली, जर आत्तापर्यंतची वाटचाल जर डोळ्यापुढे ठेवली ह्या 75 वर्षाच्या वाटचालीमधली, की जेव्हा नुकतंच भारताला स्वातंत्र्य झालं, कृषी विभागही आपला नुकताच स्थापन झालेला, जरी स्वातंत्र्यापूर्वी जरी त्याची स्थापना असली तरी बाबा नवीन धोरणं वेगळी, 72 चा एक मधला दुष्काळाचा पिरियड वेगळा, पण ह्या सगळ्या काळामध्ये इथला शेतकरी जो आहे तो अगदी सगळ्या ह्याच्यात ताऊन सुलाकून उभा राहिला. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आत्महत्यासारखे सुद्धा आव्हानं शेतकऱ्यांनी पचवली, पण हिमतीने त्याच्यामधून मार्ग काढून इथली जी शेतीतली उत्पादनं जी आहेत ती गुणवत्तापूर्ण पद्धतीने नेलेली आहेत. तर ह्या ह्याच्यामध्ये सोयाबीनचा एक टप्पा जो आहे आपला कृषीचा, तो महत्वाचा आहे. त्याच्याकडे कसं आहे आता, म्हणजे आताची पर्यंतची वाटचाल आणि भविष्यातली काय कसं स्वरूप पाहताय तुम्ही शेतकऱ्यांना नेमकं सोयाबीनच्या पिकामधून? आपण एका एका पिकाच्या मार्फत चर्चा पुढे नेऊयात. तर सोयाबीन पिकाकडे तुम्ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून कसं पाहताय आणि कुठल्या पद्धतीने शासन पाहताय आणि पुढची रचना कशी असणार आहे आपली?
1: तसं जर बघितलं आपण तर सोयाबीन पीक आपल्याला दरवर्षी त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन त्याला म्हणतो आपण, चढ उतार आलेले आहेत. म्हणजे एक अल्टरनेटिव्ह क्रॉप म्हणून ज्या वर्षी आपलं सोयाबीनचं आपलं पीक पेरा जास्त असतं किंवा बाजार मार्केटमध्ये रेट असतात तेव्हा आपला पेरा वाढतो, आणि अशा वेळेस नॅचरल कॅलॅमिटी जी नैसर्गिक आपत्ती जर आली तर आपलं बऱ्याचशा, आता मागच्या 3 वर्षाचा आमचा अनुभव असा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये की सोयाबीनचं पीक आपलं हातचं गेलं शेतकरी बांधवाचं. कारण यामध्ये बघतोय आपण जसं मगाशी म्हटलं आपल्याला वातावरणातील बदलामुळे अवेळी पाऊस येतो, त्यामध्ये आपल्याला पुरेसा ओलावा तिथे राहत नाही, आणि अशाच उत्पादकता आपली सोयाबीन थोडी आपल्या जिल्ह्यामध्ये घटते, त्यामुळे आपण त्याला पर्यायी पीक म्हणून म्हणजे अल्टरनेटिव्ह क्रॉप म्हणून आता काही शेतकरी बांधव कापसाकडे वळतात. मला तरी वाटतं की जोपर्यंत ह्या सोयाबीनची आम्ही मूल्य साखळीचा कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला होता आणि त्यामध्ये एकच अडचण आहे की आपल्याला जोपर्यंत ती मूल्य साखळी विकसित होणार नाही, म्हणजे उत्पादन हा एक घटक आहे पण उत्पादन केल्यानंतर त्याची साठवणूक, त्याच्यावर प्रक्रिया, त्याच्यापासून ऑइल मिल तयार करणं, गोडाऊन्स, ह्या सर्व बाबी जोपर्यंत शेतकरी बांधवाकडे होणार नाही तोपर्यंत आपल्याला तो पूर्णत्वास तो प्रकल्प जाणार नाही. आणि म्हणून शासनाने कृषी विभागाने यामध्ये पुढाकार घेतला आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा, ज्या की शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत आणि जे क्लस्टर्स ज्याला म्हणतो समूह म्हणतो आपण सोयाबीन उत्पादक पीक येणारे जे तालुके आहे त्यामध्ये जे गावांचा समूह आहे त्या शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत आपण हा कार्यक्रम या वर्षी सुरुवात केली. त्याला काही शेतकरी उत्पादक कंपन्यांना आपण गोडाऊन यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे, काही याच्यामध्ये ऑइल मिलची सुद्धा तरतूद आहे, पण आपल्याकडे ऑइल मिलची असे प्रकरण किंवा काही अडचण यायची आहे, पण तरी सुद्धा अशा मध्ये जर काम केलं आपण तरच तो आपण सोयाबीनला आणखी नव्यानं पुन्हा तो म्हणजे शेतकरी त्या पिकाकडे वळतील आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये प्रक्रिया करणं खूप अत्यंत आवश्यक आहे, साठवणूक आणि प्रक्रिया, आणि जेव्हा बाजारामध्ये त्याला योग्य भाव मिळेल तेव्हा तो काढणं. आता हा झाला एक सोयाबीनचा भाग असा, पण मला वाटतं की याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला बरेचसे जे काही दुसऱ्या पिकांकडे वळणं खूप आवश्यक आहे शेतकरी बांधवांनी. जसं आता आपण म्हणतो याच्यामध्ये चिया सीडचं, आपल्याकडे चिया सीड घेत नव्हतं, चिया पीक घेत नव्हतं, पण यावर्षी आपण आत्मा यंत्रणा आणि आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून आपण 500 एकरामध्ये यावर्षी लागवड केली चिया पिकाची. तर आपल्याला थोडंसं पिकामध्ये बदल करणं तेवढंच आवश्यक आहे, पारंपरिक आपण सोयाबीन पिकावरही अवलंबून राहणं मला वाटतं तेवढंच आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा किफायतशीर होत नाही.
0: म्हणजे जमिनीतला सुद्धा, जमिनीचा पोत जे म्हणतो आपण की बियाणं जे येतं ते मातीच्या कुशीतून वरती येतं आणि त्याची निकोप वाढ जी आहे ती वातावरणातल्या बदलाबरोबर मातीतला कसही तितकाच महत्वाचा राहतो. शासनही मध्यंतरी अतिवृष्टी झाली सगळ्या महाराष्ट्रात झाली भरपूर, तर त्या त्या ठिकाणी शासनही प्रचंड वेगाने अगदी शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं त्याच्यामध्ये. आपण मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादकांना ज्यांचं नुकसान झालं त्यांनाही मदत शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दिली. श्रोते हो, जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी आपण या भागांमध्ये संवाद साधत आहोत. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने वेगळी माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊ केलेली आहे. भेटूयात पुढील भागात.
2: नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहर यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. आणि याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त होतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात संवाद योजनांचा साक्षरतेसाठी. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे

0: हे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
0: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू माझा
0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम हॅलो मनभावन
3: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून
0: देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली,

0: अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून.
1: देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. तर आता प्रतीक्षा संपली. मधुमालती, सांजधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात. तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आय डी csu.nagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.

0: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल ID csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय. नव्या आशा, नव्या दिशा,
1: नवी क्षितिज, नव्या वाटा.
2: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून आकाश.
0: कला, साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात.
1: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30.
0: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम. श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल, त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712-254-8271.
3: FM बैंड 100.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. 8 बजने को है, कुछ ही क्षणों में सुनते हैं हवा महल विविध भारती के मुंबई केंद्र से.

0: चित्रलोक कार्यक्रम में अब लेते हैं एक छोटा सा अंतराल।
1: FM बँड 100.6 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। 8:30 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनांचा साक्षरतेसाठी।

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शासकीय योजनांची माहिती व यामागील उद्देश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या कार्यक्रमात आपण विविध मान्यवर विभाग प्रमुखांशी संवाद साधत आहोत. आज या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांना. सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: सर, महाराष्ट्रामध्ये प्रचंड जैव विविधता आणि विविध प्रकारचं वातावरण आपण अनुभवतो. एका बाजूला समुद्र किनारा आहे, दुसऱ्या बाजूला कोरडवाहू शेतीचं क्षेत्र आहे, तिसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रासारखा अगदी सुजलाम सुफलाम ज्याला म्हणता येईल की प्रचंड पाणी आहे, कृष्णेचं कोयनेचं मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. एका बाजूला गोदावरीचं खोर आहे. त्याच धर्तीवर विदर्भामध्ये सुद्धा एक शाश्वत पर्जन्यमानाचा प्रदेश म्हणून असलेल्या जिल्ह्यांची संख्या जी आहे ती विदर्भात आहे आणि त्यातही अगदी हमखास पडणाऱ्या पावसाच्या जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश होतो. बरं, आपल्या नागपूर जिल्ह्याची जैवविविधता एवढी वेगळी आहे की इथं धान पण होतं, भात पण होतो, इथं संत्रा होतो, इथं भाजीपाला होतो. हा सगळा जिल्ह्याचा कृषीचा जो प्रोफाईल आहे आपला 12-13 तालुक्यामध्ये जो विभागला गेलेला आहे, तर कृषी विभाग नेमकं कुठल्या पद्धतीने याकडे पाहतं सगळं या जिल्ह्याकडं?
2: नागपूर जिल्ह्याचा जो कृषी विभाग आहे त्यामध्ये जसं आपण आताच म्हटलंय की याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या पीक पद्धती आहे. यामध्ये भात आधारित आहे आणि आपलं कापूस आणि सोयाबीन आधारित, म्हणजे दोन भागामध्ये आपला, म्हणजे पूर्व नागपूर जिल्हा आणि पश्चिम नागपूर जिल्हा या पद्धतीची विभागणी झालेली आहे. आपण जर आता पूर्वेकडचा भाग बघितला त्यामध्ये आपले जे 7 तालुके आहे, उमरेड, कुई, भिवापूर, मौदा, कामठी, रामटेक, ह्या तालुक्यांमध्ये प्रामुख्यानं भात आधारित पीक पद्धतीचा अवलंब यामध्ये केला जातो. आणि इकडला जो आपला पश्चिमेकडचा भाग आहे त्यामध्ये काटोल, कळमेश्वर, नरखेड आणि सावनेर, हिंगणा, कामठी, तर ही जी तालुके आहेत याच्यामध्ये सोयाबीन, कापूस जास्त बहुल याच्यामध्ये याचा समावेश आहे आणि संत्रा पिकाचा याच्यामध्ये समावेश होतो. आता दोन्ही प्रकारचे जे पीक पद्धती याच्यामधले प्रश्न वेगवेगळे आहे आणि त्या अनुषंगानं शासनानं, म्हणजे कृषी विभागानं ज्या काही उपाययोजना म्हणा योजना असेल त्यासाठी त्याची आम्ही हे केलेली आहे. आता आपलं नेमकं आपण जर बघितलं वातावरणातील बदल म्हणतो आपण, क्लायमेट चेंज जो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम आपल्या क्षेत्रावर दिसून येतो. त्याकरिता आपण एक फेज 2 मध्ये, म्हणजे जसं आता म्हणतो की योजना कुठली तरी पाहिजे, प्रकल्प स्वरूपामध्ये पाहिजे, त्यासाठी टप्पावनमध्ये आधी आपण उल्लेख केल्यानुसार पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यामध्ये तो राबवला गेला कार्यक्रम. आपल्याकडे सुद्धा वर्ध्याला कार्यक्रम होता. पण नागपूर आणि इकडले जे 5 जिल्हे आहेत आपले त्यामध्ये असं, म्हणजे क्लायमेट चेंज किंवा वातावरणातील बदलच्या धर्तीवर अशी एखादा प्रकल्प की जो की जागतिक बँकेने अनुदानित केलेला आणि त्यामध्ये आपल्याला एक 5 वर्षासाठी जो कार्यक्रम तो आपल्याकडे आलेला आहे आणि तोच एक बेस ठेवून आम्ही आता पुढचा जो काही आपला प्रकल्प कार्यान्वयनचं काम आहे ते आपण करतोय. आणि यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं याच्यामध्ये सोल्युशन आहे, म्हणजे उत्तरं आहेत आणि त्यासाठी आपण एक त्याचा सविस्तर आराखडा त्याचा तयार करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला जे जिल्ह्यातील ज्याला आपण संवेदनशील गावं म्हणतो किंवा तालुक्यामधली जी गावांचा एक निवड झालेली आहे त्या गावांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
1: सर, आतापर्यंतचा जो भाग आहे सगळा विदर्भातली, खरं म्हणजे संत्रा जो आहे आपला टेबल फ्रूट ज्याला म्हणता येईल आपल्याला, तो संत्रा एक वैशिष्ट्यपूर्ण आपला ठरलेला आहे. दुसरा भाग म्हणलं तर आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये एक पांढरं सोनं म्हणून ज्याला संबोधलं जातं, कापूस एक वैशिष्ट्यपूर्ण विदर्भातला एक ठरलेला आहे आणि इथल्या शेतकऱ्यांनी संत्रा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, एक वेगवेगळे उच्चांक गाठून त्याला एक जागतिक मानांकन ह्या सगळ्या इथल्या शेती उत्पादनांना दिलेला आहे. हा महत्वाचा जो टप्पा आहे, बदल जो आहे शेतीतली, जर आत्तापर्यंतची वाटचाल जर डोळ्यापुढे ठेवली ह्या 75 वर्षाच्या वाटचालीमधली, की जेव्हा नुकतंच भारताला स्वातंत्र्य झालं, कृषी विभागही आपला नुकताच स्थापन झालेला, जरी

0: स्वातंत्र्यापूर्वी जरी त्याची स्थापना असली तरी बाबा नवीन धोरणं वेगळी, 72चा एक मधला दुष्काळाचा पिरियड वेगळा, पण ह्या सगळ्या काळामध्ये इथला शेतकरी जो आहे तो अगदी सगळ्या याच्यात ताऊन सुलाकून उभा राहिला. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आत्महत्यासारखे सुद्धा आव्हानं शेतकऱ्यांनी पचवली, पण हिमतीने त्याच्यामधून मार्ग काढून इथली जी शेतीतली उत्पादनं जी आहेत ती गुणवत्तापूर्ण पद्धतीने नेलेली आहेत. तर ह्या ह्याच्यामध्ये सोयाबीनचा एक टप्पा जो आहे आपला कृषीचा तो महत्वाचा आहे. त्याच्याकडे कसं आहे आता म्हणजे आताची पर्यंतची वाटचाल आणि भविष्यातली काय कसं स्वरूप पाहताय तुम्ही शेतकऱ्यांना नेमकं सोयाबीनच्या पिकामधून? आपण एका पिकाच्या मार्फत चर्चा पुढे नेऊयात. तर सोयाबीन पिकाकडे तुम्ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून कसं पाहताय आणि कुठल्या पद्धतीने शासन पाहतंय आणि पुढची रचना कशी असणार आहे आपली?
1: तसं जर बघितलं आपण तर सोयाबीन पीक आपल्याला दरवर्षी त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन त्याला म्हणतो आपण, चढ उतार आलेले आहेत. म्हणजे एक अल्टरनेटिव्ह क्रॉप म्हणून ज्या वर्षी आपलं सोयाबीनचं आपलं पीक पेरा जास्त असतं किंवा बाजार मार्केटमध्ये रेट असतात तेव्हा आपला पेरा वाढतो, आणि अशा वेळेस नॅचरल कॅलॅमिटी जी आहे नैसर्गिक आपत्ती जर आली तर आपलं बऱ्याचशा आता मागच्या 3 वर्षाचा आमचा अनुभव असा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये की सोयाबीनचं पीक आपलं हातचं गेलं आहे शेतकरी बांधवाचं. कारण यामध्ये बघतोय आपण जसं मगाशी म्हटलं आपल्याला वातावरणातील बदलामुळे अवेळी पाऊस येतो त्यामध्ये आपल्याला पुरेसा ओलावा तिथे राहत नाही आणि अशाच उत्पादकता आपली सोयाबीनची थोडी आपल्या जिल्ह्यामध्ये घट आहे, त्यामुळे आपण त्याला पर्यायी पीक म्हणून म्हणजे अल्टरनेटिव्ह क्रॉप म्हणून आता काही शेतकरी बांधव कापसाकडे वळतात. मला तरी वाटते की जोपर्यंत हे सोयाबीनची आम्ही मूल्य साखळीचा कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला होता आणि त्यामध्ये एकच अडचण आहे की आपल्याला जोपर्यंत ती मूल्य साखळी विकसित होणार नाही, म्हणजे उत्पादन हा एक घटक आहे पण उत्पादन केल्यानंतर त्याची साठवणूक, त्याच्यावर प्रक्रिया, त्याच्यापासून ऑइल मिल तयार करणं, गोडाऊन्स, ह्या सर्व बाबी जोपर्यंत शेतकरी बांधवांकडे होणार नाही तोपर्यंत आपल्याला तो पूर्णत्वास तो प्रकल्प जाणार नाही. आणि म्हणून शासनाने कृषी विभागाने यामध्ये पुढाकार घेतला आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या की शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत आणि जे क्लस्टर्स ज्याला म्हणतो समूह म्हणतो आपण सोयाबीन उत्पादक पिक येणारे जे तालुके आहे त्यामध्ये जे गावांचा समूह आहे त्या शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत आपण हा कार्यक्रम या वर्षी सुरुवात केली. त्याला काही शेतकरी उत्पादक कंपन्यांना आपण गोडाऊन यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. काही याच्यामध्ये ऑइल मिलची सुद्धा तरतूद आहे पण आपल्याकडे ऑइल मिलची अशी प्रकरणं किंवा काही अडचण यायची आहे पण तरी सुद्धा अशा पद्धतीने जर काम केलं आपण तरच तो आपण सोयाबीनला आणखी नव्यानं पुन्हा तो म्हणजे शेतकरी त्या पिकाकडे वळतील आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये प्रक्रिया करणं खूप अत्यंत आवश्यक आहे, साठवणूक आणि प्रक्रिया, आणि जेव्हा बाजारामध्ये त्याला योग्य भाव मिळेल तेव्हा तो काढणं. आता हा झाला एक सोयाबीनचा भाग असा, पण मला वाटतं की याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला बरेचसे जे काही दुसऱ्या पिकांकडे वळणं खूप आवश्यक आहे शेतकरी बांधवांनी. जसं आता आपण म्हणतो याच्यामध्ये चिया सीडचं, आपल्याकडे चिया सीड घेत नव्हतं, चिया पीक घेत नव्हतं, पण यावर्षी आपण आत्मा यंत्रणा आणि आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून आपण 500 एकरामध्ये यावर्षी लागवड केली चिया पिकाची. तर आपल्याला थोडंसं पिकामध्ये बदल करणं तेवढंच आवश्यक आहे. पारंपरिक आपण सोयाबीन पिकावरही अवलंबून राहणं मला वाटतं तेवढंच आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा किफायतशीर होत नाही.
0: म्हणजे जमिनीतला सुद्धा जमिनीचा पोत जे म्हणतो आपण की बियाणं जे येतं ते मातीच्या कुशीतून वरती येतं आणि त्याची निकोप वाढ जी आहे ती वातावरणातल्या बदलाबरोबर मातीतला कसही तितकाच महत्वाचा राहतो. शासनही मध्यंतरी अतिवृष्टी झाली सगळ्या महाराष्ट्रात झाली भरपूर, तर त्या त्या ठिकाणी शासनही प्रचंड वेगाने अगदी शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं. त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादकांना ज्यांचं नुकसान झालं त्यांनाही मदत शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दिली. श्रोते हो, जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी आपण या भागांमध्ये संवाद साधत आहोत. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने वेगळी माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊ केलेली आहे. भेटूयात पुढील भागात.
2: नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहर यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. आणि याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त होतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात संवाद योजनांचा साक्षरतेसाठी. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय, आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी.

0: संपर्क क्रमांक 0712-2548-271 2548-271 मेल आई डी csunagpur@gmail.com कंडीशन्स अप्लाय. हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
0: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू
0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी.
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम.
3: FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:42 झाली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
4: आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि दूरदृष्टीतून गडचिरोली इथं विमानतळ उभारण्यात येत आहे. नियोजित विमानतळाच्या विकासासाठी शिरापूरचक, गुरुवळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील सरकारी, खासगी आणि वनविभागाच्या अखत्यारीतील 311.81 हेक्टर आर जमीन संपादित करण्यासाठी 104,48,64,239 रुपयांच्या खर्चास राज्य शासनानं आज प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेवर विधानसभा सदस्यत्वाद्वारे द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले 9 सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या 1 सदस्या अशा 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता मध्यवर्ती सभागृह विधानभवन मुंबई इथं होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे या 10 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह नागपूर शहरात प्रदूषणाबाबत शेतकरी आणि नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. औष्णिक विद्युत केंद्र, पेपर मिल आणि इतर केमिकल कंपन्यांच्या विषारी पाण्यानं नदी नाले प्रदूषित झाले आहेत. नागपूरसह जवळच्या नगर परिषद, नगरपंचायत हद्दीमधून वाहणारं पाणी प्रक्रिया न करता थेट नाग, पिवळी, कन्हान, कोलार या नद्यांमध्ये मिसळतं. शासन म्हणून याला जे जबाबदार विभाग आहेत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रदूषण वाढू नये यासाठी कठोर कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नागपूर शहरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. प्राप्तिकर विभाग नागपूरच्या वतीनं प्राप्तिकर कायदा 2025 तरतुदी आणि प्राप्तिकर नियम 2026 बाबत करदात्यांसाठी माहिती आणि जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीनं प्रारंभ 2026 हा कार्यक्रम चिटणवीस सेंटर इथं 14 मे रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अहमदाबाद इथं सुरू असून सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार गुजरात टायटन्स संघाच्या 14व्या षटकात 3 गडीबाद 99 धावा झाल्या आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवर ऐकू शकाल. नमस्कार.
3: FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:45 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या समाचार संध्या अनुप्रसारित करीत आहोत.

इस गीत के साथ ही बेला के फूल यहीं संपन्न होता है। ये कार्यक्रम विविध भारती के नागपुर केंद्र से प्रसारित किया गया। विविध भारती से नागपुर केंद्र आहे। आता एका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आज दिवसाचं कमाल तापमान 43 डिग्री सेल्सिअस, जे सरासरी इतकंच होतं, तर किमान तापमान 26.4 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1.1 अंशानं कमी होतं। अंदाज असा आहे, येत्या 24 तासात आकाश मुख्यतः स्वच्छ राहून कमाल तापमान 43 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 26 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। रात्रीची 11:30 झाली आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी। शुभरात्री। जय हिंद।